भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 62वा, दशक 5वे, समास 3रा, शिष्याचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। स्वतः आतून पापात्मा, समोरच्याविषयी दयामाया बाळगत नाही, हिंसक दुराचारी असतो, दुसऱ्याच्या दुःखामुळे त्याला दुःख होत नाही, दुसऱ्याचं दुःख जाणत नाही, गांजलेल्यांना आणखी त्रास देतात, त्यांना त्रास झाला की मनामध्ये आनंद होतो, स्वतःच्या दुःखाने झुरतो आणि दुसऱ्याच्या दुःखाला हसतो, त्याला यमपुरी मिळते आणि राजदूत मारतात। अशा प्रकारचा मदांध असेल त्याला भगवंत कसा जोडता येईल? पूर्वोत्पातकामुळे त्याला सुबुद्धी आवडत नाही। अशा व्यक्तीच्या देहाचा अंत जवळ आल्यावर त्याचे अवयव क्षीण होतात आणि जीवलग त्याचा त्याग करतात। अशा प्रकारचे नसतात ते सच्चिच्छ असतात, त्यांना स्वानंदाचे सोहळे भोगायला मिळतात। जेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतो, कुळाचा अभिमान मागे लागतो, ते प्राणी प्रपंचाच्यामुळे दुःखी कष्टी होतात। ज्याच्यामुळे दुःख झाले तेच मनामध्ये पक्के धरले, त्यामुळे पुन्हा दुःख प्राप्त झाले, संसारामुळे सुख झाले असे पाहिले नाही, ऐकले नाही, हे जाणून देखील ज्यांनी अहित केले ते दुःखी होतात। संसारात सुख मानतात ते मूढमती असून जाणून बुजून डोळे झाकणारे पडत मूर्ख आहेत। प्रपंच सुखाने कर, पण थोडा तरी परमार्थ कर। परमार्थ पूर्ण बुडवावा हे योग्य नव्हे। आपण गुरु शिष्यांची ओळख करून घेतली, आता उपदेशाचे लक्षण सांगतो। इति श्री गुरु शिष्य लक्षण नाम समास तृतीय समाप्त। दशक 5वे, समास 4था, उपदेशाची लक्षणे। उपदेशाची लक्षणे बहुविध आहेत, त्यांचा विस्तार खूप आहेत, त्यापैकी काही सांगतो ती ऐका। पुष्कळ मंत्रोपदेश करतात, कोणी नाम सांगतात, कोणी ओंकाराचा जप सांगतात, शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगतात, मत्स्य, कूर्म, वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगतात, भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगतात, शेष मंत्र, गरुड मंत्र, वायुमंत्र, वेताळ मंत्र, धोटिंग मंत्र, असे किती म्हणून मंत्र सांगावेत। बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना शक्तींचे नाना मंत्र, जितके देव तितके मंत्र, सोपे, अवघड, विचित्र, खेचर, दारुण बीजांचे मंत्र। पृथ्वीवर जाऊ पाहू जाता देवांची गणना कोण करेल, जितके देव तितके मंत्र म्हणून त्याचे वर्णन किती कसायचं करायचं। असंख्य मंत्रमाळा, एकाहून एक आगळा, विचित्र मायेची कला कोण जाणणार। कित्येक मंत्राने भूते जातात, कित्येक मंत्राने व्यथा नष्ट होतात, कित्येक मंत्राने थंडीताप नाहीसा होतो, सापाचे विष उतरते, असे नाना परिचय मंत्र उपदेश केले जातात। त्यांचे जप, ध्यान, पूजा, यंत्र, विधान सांगितले जाते। एक शिव सांगतात, एक हरिहरी म्हणतात, एक विठ्ठल विठ्ठल असे उपदेश करतात, एक सांगतात कृष्ण कृष्ण, एक सांगतात विष्णू विष्णू, एक नारायण नारायण म्हणून उपदेश करतात, एक अच्युत अच्युत, एक अनंत अनंत, एक सांगतात दत्त दत्त म्हणत जा, एक सांगतात राम राम, एक सांगतात ओम ओम, एक म्हणतात मेघश्याम, अनेक वेळा स्मरण करावे, एक सांगतात गुरु गुरु, एक म्हणतात परमेश्वरू, एक म्हणतात विघ्नहरू चिंतित जावा, एक म्हणतात श्यामराज, एक म्हणतात गरुडध्वज, एक सांगतात अधोक्षत म्हणत जावे, एक म्हणतात देव देव, एक म्हणतात केशव केशव, एक म्हणतात भार्गव भार्गव म्हणत जावे, एक विश्वनाथ म्हणवतात, एक मल्हारी सांगतात, एक तुकाई तुकाई असा जप करण्यास सांगतात, अशी उपदेशाची लक्षणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत। पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तिथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्व पुण्याईमुळं आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढं त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्यामुळं तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं. तसं आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळं पुढं गढूळ बनत जातं. परंतु ज्याप्रमाणं पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सगळा गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणं कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कुणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं साधन नाही. आपलेपणाचं प्रेम किती असतं बघा. एक मुलगा आईच्या जवळ राहत होता. पुढं त्याचं लग्न झालं, त्यानं बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झालं. पुढं ती बायको जरा कृश झाली, जे खूपच बारीक झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जात असला पाहिजे. म्हणून तो मुलगा वेगळं राहू लागला. आपलं म्हटल्यानं केवढं प्रेम उत्पन्न होतं बघा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगानं त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनंच येऊ शकेल. नुसतं पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील पण आचरणात आणून सांगणारे विरळच आहेत. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच वाटतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जाता सगळं काही झालेलं असतो. मुलं बाळं असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो. परंतु मरणसमयी तो काय म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरं झालं असतं. तर माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते याच्यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं. आणि याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. नामाचं प्रेम हेच ते गुह्य आहे. आपण मागितलेलं भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावं लागेल आणि इतकं करून आपलं अपुरंच राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम।
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही. या कार्यक्रमाच्या 45व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत ते भारतरत्न JRD टाटा यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र. मंडळी, JRD हे उद्योगपती होते, दानशूर होते, देशभक्त होते. नानाविध देश फिरून तिथल्या उद्योग जगताचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून ते जे काही बोलत त्यामागे त्यांचा अनुभव होता, तपश्चर्या होती. समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की हे तो प्रचितीचे बोलणे, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके, असे हे अनुभवाचे आणि ज्ञानाचे बोल होते. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून ते सुमारे 52 वर्ष या पदावर होते. पण प्रचंड मोठा खाजगी उद्योग समूह चालवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना देखील त्यांचे पाय जमिनीवर होते आणि वस्तुस्थितीचा, वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा विचार करून ते समोरच्या व्यक्तीला सल्ला देत असत. भारतामध्ये एअरमेल आणि विमानसेवेची सुरुवातही त्यांनीच केली होती. या सगळ्या गोष्टींमुळं त्यांना वेळोवेळी विविध ठिकाणी व्याख्यानांसाठी आमंत्रित केलं जायचं. JRDजवळ जरी लाक्षणिक अर्थानं पदवी नव्हती तरी तिची उणीव त्यांनी आपल्या व्यापक आणि विस्तृत वाचनानं आणि वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करून भरून काढली होती. विद्यापीठातले विद्यार्थी, प्राध्यापक, व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे व्यक्ती त्यांची भाषणं उत्सुकतेनं ऐकायला जमायची. एवढा अनुभव पाठीशी असला तरी JRD आपल्या व्याख्यानांची तयारी केल्याशिवाय कधीही व्याख्यानाला उभे राहत नव्हते. समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे अभ्यासोनी प्रकटावे अशी त्यांची बोलण्याची पद्धत होती. व्याख्यानाला उभं राहण्यापूर्वी आपलं भाषण ते लिहून काढत असत. त्यांच्या भाषणात देशभक्ती, देशबांधवांविषयीची तळमळ जागोजागी डोकावते. त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह कीनोट या नावानं प्रसिद्ध आहे. JRDच्या जीवनाबद्दल ज्यांना कुतूहल आहे आणि अधिक जाणून घ्यायचं आहे अशा व्यक्तींनी तर हे पुस्तक अवश्य वाचावं. वक्तृत्वाचा अभ्यास करणाऱ्यांनी सुद्धा JRDची भाषणं एक वार वाचून पाहावीत, त्यांचा अभ्यास करावा, इतकी ती मार्गदर्शक आहेत. आज त्यांनी केलेल्या अशाच एका भाषणाचा गोषवारा मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, JRDना 1981 ज्यावेळी डॉक्टर ऑफ लॉज ही सन्माननीय पदवी प्रदान केली गेली त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक ठरावं असं आहे. आपल्या भाषणात ते म्हणतात, मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा 2 गोष्टींमुळे मी व्यथित झालो होतो. पहिलं म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातली बहुसंख्य जनता दारिद्र्यात जीवन कंठत होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशातल्या नवउद्योजकांना यासाठी काहीतरी करायची प्रेरणा मिळेल, देशाच्या विकासात त्यांचा सहभाग असेल आणि त्यात माझाही वाटा असेल असं माझं स्वप्न होतं. त्या काळात स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांशी माझा परिचय होता. त्यांचं कार्य पाहून देशासाठी आपणही स्वातंत्र्ययुद्धात स्वतःला झोकून द्यावं असं मला वाटत होतं. पण नंतर तो माझा पिंड नाही हे मला जाणवलं. त्या काळापासून आजवर राजकारण इतक्या अधोगतीला गेलं आहे की मी राजकारणात गेलो नाही याची मला अजिबात खंत वाटत नाही. काही मोजके नेते सोडले तर स्वातंत्र्यानंतर नेमकं काय करायचं आहे याचा विचार फारसा कोणी केलेला दिसला नाही. गांधीजी ग्रामीण विकासाच्या योजनांचा पुरस्कार करत होते, पण जगामध्ये होणाऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या रेट्यापुढे या गोष्टी टिकणार नाहीत हे मला जाणवत होतं. पंडित नेहरूंना साम्यवादी रशियाचा आर्थिक विकासाचा मार्ग अनुसरायचा होता, पण मला मात्र एक मोठा उद्योग समूह चालवण्याचा अनुभव असल्यानं आणि देशोदेशींचे उद्योग आणि अर्थव्यवस्था जवळून पाहिल्यानं मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी विकास नीती अपेक्षित होती. इतर उद्योगपतींच्या सहाय्यानं मी बॉम्बे प्लॅन बनवण्यात पुढाकार घेतला, पण ही भांडवलशाही योजना आहे म्हणून त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारच्या पंचवार्षिक योजनांनी अपेक्षित विकासाचा वेग गाठला नाही. त्या योजना अधिकाधिक यशस्वी कशा होतील याबद्दल जेव्हा जेव्हा मी पंडित नेहरूंशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर मौन स्वीकारलं किंवा खिडकीबाहेर पाहणं पसंत केलं. त्या मानानं सरदार पटेल माझ्या बोलण्याशी सहमत होत असत. वाढती लोकसंख्या ही समस्या नसून सामर्थ्य आहे असा पंडित नेहरूंसह काही नेत्यांचा समज असल्यानं मी त्याबाबत वारंवार इशारे देऊनही लोकसंख्या वाढ रोखण्याचे उपाय अंमलात आणले गेले नाहीत. त्यामुळे आर्थिक विकास होऊनही त्याची फळं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सरकारनं लहान उद्योगांऐवजी मोठ्या अवजड उद्योगांवर अवास्तव भर दिला, त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. पुढील काही वर्षात सरकारी भांडवलशाही अपयशी ठरते आहे हे कळूनही वीज, कोळसा, वाहतूक हे पायाभूत उद्योग अनुभव नसलेल्या शासकीय यंत्रणेकडे सोपवले गेले, त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीचे गंभीर परिणाम होत गेले. खाजगी उद्योग करू पाहणाऱ्यांवर तर बरीच बंधनं लादण्यात आली. नियंत्रणे आणि परवाने यांच्या जंजाळातून मार्ग काढणं कठीण झाल्यानं त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब नाईलाजानं करावा लागला. दुसरे महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे देश बेचिराख झाले होते, पण त्यांनी प्रत्यक्ष परिणाम करू शकणारी आर्थिक धोरणं मोठ्या धडाक्यानं राबवली आणि आर्थिक प्रगतीचा आणि विकासाचा मोठा पल्ला गाठला. माझ्यासारख्या हजारो लोकांच्या मनात आपल्या देशाची ही वाटचाल पाहून खिन्नता दाटून येते. या देशातील लोकांची संपन्न सुखी जीवनाची स्वप्न अपूर्ण आहेत. या आव्हानांना, समस्यांना पूर्वी इतक्या तडफेनं सामोरं जाणं मला जमणार नाही, पण असे स्वप्न पाहणारे कोट्यावधी तरुण भारतमातेनं जन्माला घातले आहेत ते नक्कीच हे स्वप्न साकार करतील. मंडळी, JRDची ही भाषणाची तयारी, देशासाठी वाटणारी कळकळ आपल्याला त्यांच्यातल्या एका जबाबदार नागरिकाचं दर्शन घडवते. आपल्या माणसांनीही अशीच तयारी करावी असं त्यांना वाटत असे. द रा पेंडसे हे टाटा अँड सन्समध्ये अर्थतज्ञ आणि सल्लागार म्हणून कार्यरत होते. एकदा त्यांना एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषणासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. हे जेव्हा JRDंना कळलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पेंडसेना आपल्या ऑफिसात बोलावून घेतलं आणि तुमच्या भाषणाची एक लिखित प्रत मला द्या असं सांगितलं. तेव्हा पेंडसे म्हणाले, मी भाषण लिहित नाही, ऐनवेळी बोलू शकतो. JRD म्हणाले, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांसमोर बोलणार तेव्हा तयारी करूनच बोला. तुमच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल मला शंका नाही, पण आपण कसं बोलतो हे निदान बघा तरी, म्हणजे तुम्हाला वाटतं तर त्यात सुधारणा करता येईल. असं म्हणून JRDंनी त्यांना आपल्याकडचा टेप रेकॉर्डर भेट दिला आणि त्यावर भाषणाची तयारी करायला सांगितलं. आणि मग त्याप्रमाणे पेंडसेंनी आपल्या भाषणाची तयारी केली, आपलं भाषण ऐकून पाहिलं आणि मग पुढे त्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचं भाषण झाल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि पेंडसेंच्या डोळ्यांसमोर JRDंचा हसरा चेहरा आला. त्याने मनोमन JRDंचे आभार मानले. तर मंडळी, असे होते JRD. त्यांचं हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये हे पाहूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे यात किया दिलने कहाँ हो तुम. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला एक कलाकार आणि एक संगीतकार यांच्या दोघातील अकृत्रिम प्रेमाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. यांच्यातलं नातं इतकं छान होतं की या नात्यामुळे त्या संगीतकाराला पुन्हा एकदा आयुष्यात नव्या उभारी घेऊन पुन्हा एकदा आपली इनिंग सुरू करण्याची संधी मिळाली होती. मित्रांनो, हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात नवकेतन या देवानंद यांच्या चित्रपट संस्थेचे आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांचे अतिशय गहिरे असे नाते होते. नवकेतनचे सर्व संगीत प्रधान चित्रपटांना सचिनदांच्या संगीताने जान आणली होती, त्यामुळे देवानंद हा कायम सचिनदेव बर्मन यांचा ऋणी होता. 60s मध्यावर ज्यावेळी देवानंद यांनी आपल्या नवकेतन चित्रसंस्थेच्या वतीने आर के नारायण यांच्या गाईड या साहित्य अकादमी विजेत्या कलाकृतीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले, त्यावेळी त्याच्यासमोर पहिले नाव ठळकपणे उभे राहिले, सचिनदेव बर्मन. खरं तर मित्रांनो, 1961 हमदोनो या चित्रपटाला जयदेव यांनी संगीत दिलं होतं. हे संगीत देखील नवकेतन यांच्या संगीत परंपरेला साजेसं असं परिपूर्ण असं होतं. त्यामुळे यापुढे जयदेव यांना नवकेतन यांच्या आगामी चित्रपटाला संगीत देता येईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. तसे संकेत देखील मिळाले होते. एक चित्रपट सचिनदेव बर्मन आणि एक चित्रपट जयदेव असे ठरले गेल्याची वदंता त्या काळात होती. यातील खरे खोटे किती माहीत नाही, पण त्या काळात असं बोललं जात होतं. त्यामुळे हमदोनो या चित्रपटानंतरचा तेरे घर के सामने हा चित्रपट सचिनदेव बर्मन यांच्याकडे गेला. त्यानंतर गाईड या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या गाईडला संगीत जयदेव यांचं असेल असं सर्वांना वाटत होतं, पण देवानंद यांनी मात्र सचिनदेव बर्मन हेच नाव फायनल केलं होतं. सचिनदेव बर्मन यांच्या संगीतावर त्यांनी काम करायला देखील सुरुवात केली होती. सचिनदेव बर्मन यांनी गाईड या चित्रपटातील एका गाण्याची धून देखील तयार केली होती. परंतु त्याचवेळी एक अशी घटना घडली की सचिनदेव बर्मन यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. या काळात देवानंद अमेरिकेत होते. जेव्हा त्यांना सचिनदाच्या हार्ट अटॅकची बातमी कळाली, तेव्हा देवानंद ताबडतोब अमेरिकेतून भारतात परतले आणि सचिनदा यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. सचिनदेव बर्मन अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटले. सचिनदा यांना देखील देवानंदला पाहून खूप बरे वाटले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. देवानंद त्यांना दादा तुम्ही लवकर बरे व्हाल असा विश्वास दिला. त्यावर सचिनदेव बर्मन यांनी देवानंदचे हात हातात घेऊन म्हटले, मला माहीत नाही, पण एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतं, तुझ्या गाईडला मात्र मी काही संगीत देऊ शकत नाही. तू दुसरा कुठला तरी संगीतकार या चित्रपटासाठी पहा, तुझे काम तू चालू ठेव, माझ्याकडून हे काम आता पूर्ण होईल असे मला वाटत नाही. त्यावर देवानंद सचिनदेव बर्मन यांना म्हणाले, दादा तुम्ही असे का म्हणता, तुम्हाला काहीही होणार नाही, मी संगीतकार बदलणार नाही. सचिनदेव बर्मन त्यावेळेला पूर्णतः खचले होते. पहिलं तीर त्यांना स्पष्ट दिसत होता. ते खिन्नपणे देवानंद यांना म्हणाले, आणि खरोखरच या आजारातून मी बरा झालोच नाही तर. यावर देवानंदचे शब्द फार महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तर सचिनदा मी तुम्हाला शब्द देतो, गाईड चित्रपटात फक्त एकच गाणे असेल ज्याची धून तुम्ही आत्ता बनवली आहे. दादा हा चित्रपट तुमचा होता, तुमचा आहे आणि तुमचाच राहील. तुम्ही स्वस्थ रहा, लवकर बरे व्हा आणि लवकरात लवकर आपण गाईडच्या संगीतावर काम पुन्हा सुरू करू. देवानंद यांच्या तोंडातून कदाचित त्या दिवशी देवच बोलत होता. या शब्दांनी जादू केली. सचिनदा लवकरच या आजारातून बरे झाले आणि पुन्हा नव्या उत्साहात कामाला लागले आणि गाईडची उरलेली सगळी गाणी त्यांनी रेकॉर्ड केली. मित्रांनो, आज 50-60 वर्षाचा कालखंड उलटून जरी गेला असला तरी गाईड चित्रपटातील गाण्यांची गोडी अद्याप देखील तशीच आहे. पिया तोसे नैना लागे रे, कॅसे क्या हो गया बेवफा, मोसे छल किए जाय, हाय रे हाय सैया बेईमान, गाता रहे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना है,
तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाए हाय रात न जाए, वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, आणि अल्लाह मेघ दे पाणी दे। ही गाणी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि सचिन देव बर्मन यांच्या स्वरात त्यांनी गाऊन घेतली, जी आज देखील हिंदी सिनेमाची कल्ट क्लासिक गाणी म्हणून ओळखली जातात। गाईड हा चित्रपट सुपरहिट ठरला। सचिन देव बर्मन यांचं संगीत प्रचंड गाजलं। गाईडच्या वेळी हार्ट अटॅकने खचलेल्या सचिन देव बर्मन यांना देवानंदच्या त्या आश्वासक स्वराने पुन्हा उभे केले। मित्रांनो, पुढची 10 वर्ष सचिन देव बर्मन हिंदी सिनेमामध्ये गाजत राहिले। ज्वेल थीफ, आराधना, तलाश, तेरे मेरे सपने, अभिमान अशी यशाची 51 शिखरे ते चढत गेले। हे केवळ देवानंदने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्याचे आश्वासक स्वर। मित्रांनो, असं होतं त्या काळातील नातं। देवानंद आणि सचिन देव बर्मन यांच्यातील नातं आणि त्याच्यावरचा किस्सा आज मी तुमच्यासोबत शेअर केला। हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो। धन्यवाद।

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाच्या स्वागतापासून ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देई

यांनी लहान मुलांच्या नजरेतून गणपती बाप्पा कसे दिसतात त्याचं वर्णन करताना पुढे म्हटलं आहे, इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान, इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान, एवढं मोठं डोकं कशी पेलते तरी मान, एवढं मोठं डोकं कशी पेलते तरी मान, गोरा गोरा पान रंग मऊ नित छान अंग, मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया, गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पांचं रूप पाहिल्यावर लहान मुलांना कुतूहल, उत्सुकता आणि औत्सुक्य स्वस्थ बसू देत नाही आणि आईबाबांना जर आपण काही प्रश्न विचारले तर ते आपल्याला नक्कीच ओरडतील याची खात्री असल्यामुळे ही मुलं गणपती बाप्पांनाच विचारत आहेत की बाप्पा तुमचे डोळे इतके बारीक, कान सुपा एवढे मोठे आणि डोकं तर त्याहूनही मोठं आहे, पण मग बाप्पा एवढं मोठं डोकं तुमच्या मानेला पेलवतं कसं, याचंच आम्हाला कोडं पडलं आहे आणि ते काही केल्या सुटत नाही आहे, तुमचा रंग मात्र आम्हाला खूपच आवडला हं, तुमचं अंग तर किती मऊ नितळ आहे आणि आमचे बाबा आम्हाला नेहमीच सांगत असतात की तुमच्या मोठ्या पोटात आमच्याबद्दल भरपूर माया आहे, प्रेम आहे, म्हणून तर आम्ही पुढल्या वर्षी लवकर या असं तुम्हाला सांगतो आणि दरवर्षी भाद्रपद महिन्यात तुम्ही आम्हाला भेटायला येता। मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडी वळे सोंड, मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडी वळे सोंड, सोंडेखाली लपून बसे देवा तुमचे तोंड, सोंडेखाली लपून बसे देवा तुमचे तोंड, दोनावरी दोन आहात एकच कसा तुमचा दात, अजब वाटे रूप असे बघावया, गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या। बाप्पा तुमच्या पोटात आमच्याबद्दल भरपूर माया आहे हे आम्हाला आता चांगलंच ठाऊक झालं आहे, पण तुमच्या पोटावर वळलेली वक्राकार सोंड आहे ना, त्याच्यामागे लपून बसलेलं तुम्हाला आवडणारे मोदक खाणारं तुमचं तोंड ते मात्र आम्हाला कधी दिसलं नाही, शिवाय बाप्पा तुम्हाला चार हात आणि दात मात्र एकच कसा हो, तुमची आरती झाल्यावर आई आम्हाला सांगते गणपती बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे, गणितात पास कर, पण तुमच्या या रूपाकडे पाहिलं की मी काहीतरी अजब गोष्ट पाहतो आहे असंच मला वाटत राहतं। उंदरावरी बसून कशी डुलत येते स्वारी, उंदरावरी बसून कशी डुलत येते स्वारी, गोड गोड मोदकांची आवड तुम्हा भारी, गोड गोड मोदकांची आवड तुम्हा भारी, शोभिवंत मकर त्याट पूजेचाही थाट माट, आरतीला टाळ झांजा वाजवाया, गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या। बाबा तुम्हाला पाटावर बसवून घरी घेऊन येतात तेव्हा आई तुम्हाला कुंकू वाहते, लामण दिवा घेऊन ओवाळते, पण आईने गोष्टीत सांगितल्याप्रमाणे उंदीर मामांच्या पाठीवर बसून डुलत डुलत येणारी तुमची स्वारी माझ्या डोळ्यासमोर येते। बाप्पा तुम्हाला मोदक आवडतात म्हणून आईने मोदक केले ना, त्यामुळे माझी पण चंगळ झाली, शेवटी आईने डोळे वाटारले म्हणून, नाहीतर तुमच्या नैवेद्याच्या ताटातले मोदकसुद्धा मीच खाणार होतो, पण काही म्हणा बाप्पा ताई आणि दादाने मिळून तुमच्यासाठी तयार केलेल्या मखरात तुम्ही 10 दिवस अगदी आरामात बसून होतात, बाबांनी रोज सोवळं नेसून तुमची पूजा केली, बाप्पा तुमची पूजा झाल्यावर गंध फूल कुंकुमतिलक जास्वंदीची फुलं केवडा आणि इतर फुलांनी सजलेली तुमची मूर्ती शोभिवंत मखरात आणखीनच शोभून दिसत होती। 10 दिवस मी व माझ्या मित्रांनी झांजा वाजवून, ताईने टाळ वाजवून, तर दादाने तबल्याच्या ठेक्यावर सर्व आरत्या आम्ही अगदी जोशात म्हटल्या। पाहुणे तुम्ही घरी येता मौज होई मोठी, पाहुणे तुम्ही घरी येता मौज होई मोठी, खिरापत खाऊ मिळे आम्हा मिळे सुट्टी।

फिरापत खाऊ मिळे मिळे आम्हा सुटी, पुन्हा पुन्हा तुम्ही यावे विद्यादान आम्हा द्यावे, मनोभावे वंदू तुम्हा गणराया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। गजानना, तुम्ही जेव्हा पाहुणे म्हणून आमच्या घरी येता तेव्हा आम्हा मुलांना खूप मजा वाटते, गंमत वाटते, कारण तुमची आरती झाल्यावर प्रसाद म्हणून कधी खोबऱ्याची खिरापत, पेढे, आंबा मोदक, सफरचंद, साखर फुटाणे, केळी असा नित्य नवा प्रसाद खायला मिळतो तेव्हा खूप मजा येते। शिवाय शाळेला सुट्टी, त्यामुळे अर्थातच अभ्यासाला देखील सुट्टी। तुम्हाला बुद्धीची देवता म्हणतात ते आम्हाला ठाऊक आहे देवा, त्यामुळे तुम्ही वरचेवर घरी येत जा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या, म्हणजे विद्या ग्रहण करून आम्ही चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवू आणि रोज मनोभावे तुम्हाला वंदन करू। अथर्वशीर्ष आणि नारद मुनींनी लिहिलेलं संकटनाशन स्तोत्र रोज तुम्हाला म्हणून दाखवू। सर्वच गणेश भक्तांना आवडणारं हे गाणं संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं असून लता दिदींच्या गोड आवाजात ते ऐकताना पाय आपोआप ताल धरून नाचू लागतात। बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, धन्यवाद।

मागील पुकारा या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एका मराठी संगीतकाराची संगीत प्रवासाची कहाणी आणि त्याची काही सुरेल गीत. मित्रांनो, बाळ पळसुले यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली सोबत. काही व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या सुंदर गीतासारखे असते. सुरुवातीला संघर्षाची करुण लय असते, मधल्या प्रवासात मेहनतीचे ताल असतात आणि शेवटी यशाची गोड चाल असते. ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची जीवन कहाणी अगदी अशीच होती. नामांकित गुरुकडे तालीम नव्हती, विद्यालयात शिक्षण नव्हते, पण कानांनी ऐकलेले सूर, मनात साठवलेली स्वप्ने आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य अविस्मरणीय चाली दिल्या. त्यामुळे हा त्यांचा प्रवास प्रत्येक जिद्दी माणसासाठी प्रेरणादायी ठरतो, आयुष्याचा नवा धडा ठरतो.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांनी लिहिलेलं सासूरवासीण या चित्रपटातलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली काही सुरेल गाणी. मित्रांनो, लहानपणी गावातील जत्रा बाळ पळसुले यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असे. या जत्रेत घुमणारी गाणी, वाजणारी वाद्ये आणि रंगपंचावर होणारी सादरीकरणे मंत्रमुग्ध करून टाकत असत. त्या सुरांनी त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पाडली की एक दिवस आपणही अशाच रंगमंचावर उभे राहून गाणार, वाद्ये वाजवणार आणि लोकांची दाद मिळवणार हे स्वप्न त्यांनी मनाशी घट्ट बांधले. बाजाची पेटी हातात धरली, अंदाजाने चुका करत करत वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक सूर स्वतः शोधला, स्वतः चाल अनुभवली. गाण्यांना चाली लावण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. हे सगळे अगदी सहज घडले आणि एका उत्तम संगीतकाराला त्या संगीतानेच घडवले. नंतर जत्रेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आयुष्य बदलले. एखाद दुसऱ्या गीताला नवीन चाल देत कधी लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धर्तीवर मराठी गीते सादर करत त्यांचा हा प्रवास चालला. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये पाटलीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजामध्ये लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. जगदीश खेबुडकर देखील त्याच जत्रेमध्ये बासरी वाजवत असत. दोन प्रतिभावंत कलाकारांचा सुरेल सहवास पुढे मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचा ठरला. संगीत देताना कोणते वाद्य कुठे वापरावे, वातावरण कसे तयार करावे, गाण्यात भाव कसा आणावा याचा अनुभव तिथे त्यांनी घेतला. संगीताची आवड प्रचंड होती, परंतु पोटाचीही चिंता होतीच. शिपायाचे काम करत असताना काही काळ त्यांनी वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. शिपायाचे काम करत असतानाच स्वप्न मात्र जिवंत होते. अखेर त्यांना सुधारलेल्या बायका या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि एक नवा संगीतकार हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर बाळ पळसुले यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटातील वातावरण, पात्रांची भावना, कथानकाचा प्रवाह लक्षात घेऊन त्यांनी संगीताची अशी गुंफण केली की प्रेक्षक त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागले.

दिलने पुकारा या कार्यक्रमात थापाड्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं प्रभाकर नाईक यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. थापाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर बाळ पळसुले हे नाव मराठी घराघरात पोचले. अनेक हिंदी गुजराती भोजपुरी चित्रपटांसाठी देखील त्यांनी संगीत दिले. अनेक चित्रपटातली गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या सुरांवर विश्वास ठेवणाऱ्या गायकांची यादी ही मानाची आहे. सर्व मोठे गायक गायिका मोठमोठे संगीतकार यांच्या बरोबर बाळ पळसुले यांनी काम केलं.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सासूर वाशिणी या चित्रपटातलंच गीत आपण ऐकलं. लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. बाळ पळसुले यांच्या संगीताचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, सूर सिंगार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले.

मित्रांनो, आजही बाळपण सुले यांची गाणी कानावर पडली की ग्रामीण महाराष्ट्राची माती, लोकसंगीताचा सुगंध आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख मनात जागी होते. चौथीपर्यंत शिक्षण, घरची गरिबी, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ जिद्द, मेहनत, सुरांवरील प्रेम यांच्या बळावर त्यांनी जे स्थान मिळवले ते प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. बाळपण सुले यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मोठी नसते तर जिद्द मोठी असते. ज्या माणसाच्या मनात सूर जिवंत असतात त्याचे नाव काळाच्या ओघात कधीच विसरले जात नाही. तर मित्रांनो, अशीच सुरेल गाणी ऐकत राहूया, जीवन प्रवास जाणून घेत राहूया आणि परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार मंडळी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत थ्री चेअर्सच्या भक्ती गोखले मॅडम. खरं तर तुम्ही यांचं नाव ऐकलंच असेल. पत्रकारितेच्या क्षेत्रात कितीतरी दिवस आहेत त्या, म्हणजे अनेक वर्ष आहेत. आता बघा, लोकसत्ता, लोकमत या आघाडीच्या मराठी वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून काम करत होत्याच, पण त्यांनी काही कॉलम रायटिंग सुद्धा केलं आणि ते तुम्हाला माहिती झालेलं आहे. सकाळ डिजिटलमध्येही लेखन करत होत्या. सध्या त्रिमित्रिया स्टुडिओमध्ये कंटेंट रायटर म्हणून त्या काम करत आहेत आणि थ्री चेअर्स या चॅनलवरून निंद्या रेसिपीज आपल्यापर्यंत पुरवत असतात. आपण त्या पाहतो, आपल्या मुलांचे डबे बनवतो, सणासुदीला पदार्थ बनवतो, हे सगळं होतच असतं. तर या थ्री चेअर्स चॅनलबद्दल आपण भक्ती गोखले यांची मुलाखत घेणार आहोत. त्या स्टुडिओत आलेल्या आहेत. नमस्कार भक्ती मॅडम, स्वागत आहे.
1: नमस्कार मेघनाताई, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझी मुलाखत तुम्ही घेताय. मला म्हणजे इतके दिवस मी कोणाच्या तरी थ्री चेअर्स चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेते, त्यांच्या हातचे पदार्थ खाते. आता त्याच खुसखुशीत गप्पा मी तुमच्या बरोबर काही मारणार आहे त्या चॅनल विषयी आणि एकूणच त्याच्यावर मला स्वतःला फार आनंद होतोय की असं खुसखुशीत गप्पांचा आपला हा व्हिडिओ, सॉरी व्हिडिओ येत आहे डोक्यात, कारण चॅनल व्हिडिओ युट्यूब हेच असताना आपल्या आमच्या डोक्यात आपण अशा रेडिओ माध्यमासाठी खुसखुशीत गप्पा मारणार
0: आहोत. अगदी अगदी. आता रेडिओ माध्यमातल्या सुद्धा लोक खूप ऐकतील. आमचा हा जो चॅनल आहे चिक मधून प्रसारित होत, परंतु नॉट ओनली इंडिया पण देशांमध्ये सुद्धा येते ऐकणारे.
1: अरे वा, अरे वा, अरे वा, फारच छान.
0: त्यामुळे युट्यूब चॅनल पण परदेशामध्ये बघितलं जाऊ शकतं.
1: हो हो
0: हे सुद्धा. या थ्री चेअर्स चॅनलचं पहिले तुम्हाला इतकं छान नाव कसं सुचलं?
1: खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आता थ्री चेअर्स चॅनलचं नाव कसं सुचलं, तर चॅनलचं नाव काय द्यायचं याच्याविषयी खूप खलबत माझी मैत्रिणीची चालू होती. काय बाबा नाव देऊया, काहीतरी वेगळं हवं. थ्री चेअर्स द्यायचं हे असं सुचलं की माझी जी कन्सेप्ट आहे चॅनलची, फूड बिझनेस प्रमोशन आणि लोकांच्या वेगळ्या रेसिपीज द्यायच्या लोकांना. सो त्या बिझनेसला, त्या रेसिपीला शेअर करण्याकरता, म्हणजे मी एक संवादक म्हणून त्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते, पण त्या पोहोचवताना माझ्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत आणि त्यांचा पदार्थ आहे किंवा त्यांचं प्रोडक्ट आहे त्या सगळ्याला शेअर करण्याकरता म्हणून थ्री चेअर्स हे उत्स्फूर्त वाटतं. आणि थ्री चेअर्स असं आपण जेव्हा म्हटल्यानंतर तो एक आनंद निर्माण होतो की येस, काहीतरी चेअरफुल होतं इकडे. ते चेअरफुलनेस आणि तो एक आनंद लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून थ्री चेअर्स हे नाव दिलं.
0: अगदी बरोबर, खूप छान वाटलं. आणि ते थ्री चेअर्स आम्ही गेले वर्षभर बघत आहोत की खूप छान छान पदार्थ सांगता. काही लोक नोन असतात, काही अगदी काकू, आत्या, मावशी शोधून काढल्यात अशा की त्याही उत्तम पदार्थ करतात. घराघरात असतात बायका, मग कसं शोधून काढता हो यांना?
1: मी पत्रकारितेत आधी होते, तर त्या पत्रकारितेत लोकांबरोबर रॅपो निर्माण करणे हा एक खूप फायदा झाला. सो त्याचाच फायदा आता मला या चॅनलमध्ये लोक शोधताना होतो. मेन मी माझ्या चॅनलविषयी सांगेन अगदी व्यवस्थित. माझं जे चॅनल आहे थ्री चेअर्स, त्याचा मेन मोटो आहे फूड बिझनेस प्रमोशन. पण माझी आई वाढल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपल्या लोकांचे पदार्थ आपल्याला माहितीच नसतात, किंवा आपल्या लोकांचे पदार्थ म्हणजे आपली आई आजी कशा पद्धतीने पदार्थ करायची ती चव डोक्यात असते, पण ते कसं केलं गेलं हे साधारण माहिती नसतं. मग अशा वेळी काय करायचं, लिखाण तर बरेच जण लिहितात, लिहून ठेवतात, पण त्या लिखाणापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमचा पदार्थ सेव्ह होत गेला आणि ती लिंक तुमच्याकडे कायम राहते युट्यूबची, तर मग त्याच्यातनं सोन्याहून पिवळं काय म्हणता येईल असं ते झालं. सो माझ्या आईचे इतके सुंदर सुंदर पदार्थ होते, पण मला ती गेल्यानंतर लक्षात आलं की अरे हे इतके पदार्थ आपण आज करतोय, आपण काही लिहून ठेवलेत, पण ते लोकांपर्यंत कसे पोहोचणार की माझी आई इतकं छान करायची, किंवा इतर लोकांचंही असे पोहोचायला पाहिजेत. युट्यूबवर रेसिपीज व्हिडिओ खूप आहेत, पण मला रेसिपींमध्ये वैविध्यता हवी होती लोकांनी केलेले व्हिडिओज. सो म्हणून मग मी अशा अनेक लोकांना गाठत गेले ज्यांच्यामुळे हे चॅनल अजून चांगलं चालायला लागलं. सुरुवात म्हणजे अर्थात सुरुवातीला फूड बिझनेस प्रमोशन मधनं मी खूप फूड बिझनेस चं प्रमोशन केलं, त्याचा त्याला खूप फायदाही झाला. जसं की आत्ता मी रिसेंट एक व्हिडिओ केला, पुण्यात एक समृद्धी नावाचं दुकान आहे, या दोन मैत्रिणी रन करतात आणि त्या मैत्रिणी तिथे वेगवेगळे प्रोडक्ट ठेवतात. सो तुम्हाला त्यातनं मोटो काय केला की दोन मैत्रिणी पुण्यासारख्या कोथरूडसारख्या भागात एक चांगलं दुकान चालवत आहेत जिथे चांगले निघुतीने केलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि पदार्थ म्हणजे फूड प्रोडक्ट्स असतील, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, चटणी लोणचं, वेगवेगळी पिठं, अगरची पिठं, हे सगळं तर आहेच. पण त्या दोन मैत्रिणींनी कोरोना काळापासून हे सगळं सुरू केलं होतं आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद, आणि मग त्यांच्याकडे तुम्ही उद्या जर कोणाला वाटलं की बाबा हे खरंच छान दुकान आहे, आपण या कोथरूड सारख्या भागात आपलंही प्रोडक्ट त्यांच्या दुकानात असलं पाहिजे, सो ती एक संधी या निमित्ताने निर्माण झाली. म्हणजे माझं वाचकांना इथे जे बघणार आहेत, सॉरी वाचक परतानं इथे जे ऐकणार आहेत, त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा आणि तुम्हाला जर तिथे प्रोडक्ट ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. असंच मी केक केक वरती केला, त्याच्यानंतर मसाले वेगवेगळे यांच्या असे खूप व्हिडिओज केले. मग त्याच्यानंतर मला ही आई गेल्यानंतर ही संकल्पना सुचली की खाऊन तर पहा. मग त्या खाऊन तर पहा मध्ये अगदी खूप लोक जोडली गेली आणि इतके निघुतीने पदार्थ व्यवस्थित प्रमाण देऊन केले गेले. मी माझ्या आईच्या बटाट्याच्या भाजीच्या व्हिडिओ पासून त्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर रेवती श्रोत्रिय म्हणून आहेत, ज्या माझ्या नणंद आहेत, पण त्यांच्यावर इन्फ्लुएन्स हा माझ्या आजीसासूबाईंचा आणि आत्यांचा आहे की ज्या अगदी साध्या पाण्यात साधं वरणाला फोडणी दिलं तरी ते इतकं सुंदर होतील हे पदार्थ की समोरचा खाणारा तृप्त होईल. अशा पद्धतीने माझ्या या आजीसासूबाई आणि आत्या स्वयंपाक करायच्या. ते कुठेतरी रेवती श्रोत्रिय यांच्याकडे आलंय आणि त्यांनी घरच्या घरी कशी जिलबी तयार करता येईल किंवा श्रीखंड किंवा इतर असे अनेक पदार्थ केले, मग आम्ही त्याचे सिरीज सुरू केल्या, थोडे थोडे त्यांचे व्हिडिओ, मग स्मिता सहस्त्रबुद्धे म्हणून त्यांच्याबरोबर व्हिडिओ केला, आशा बिळे यांच्याबरोबर व्हिडिओ केला, त्याच्यानंतर केळ्याचा किस हा एक व्हिडिओ केला ज्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
0: खूप छान वाटलं मला एवढे करत आहात आणि ही कन्सेप्ट मला खूप आवडली की खरंच आपल्या घरातली जी वृद्ध बाई असते ना, म्हणजे आधीच्या पिढीची, ती गेल्यानंतर गायब होतो. आता माझ्या सासूबाई अत्यंत उत्तम लोणचं करायच्या, पण त्यानंतर आम्ही बाहेरची कितीही लोणची आणली तरी ती आम्हाला आवडत नाहीच आहेत, त्यांच्या चव जी नाही. म्हणून तुम्ही मुलींना असं समाविष्ट करून घेऊन त्या चॅनलवर आणलं आणि ऑथेंटिक टेस्ट आहे भारतीय किंवा महाराष्ट्र ती आणण्याचा प्रयत्न ना. तर
1: म्हणजे त्या माध्यमातून अनघा बापट काय किंवा इतर असे अनेक लोक जोडले गेले की ज्यांच्या रेसिपीज मिळत गेल्या आणि लोकांना व्हेरिएशन्स मिळाली, वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या त्यांना मिळाल्या, म्हणजे खूप लोकांची नावं घेता येतील या माध्यमातून. त्याच्यानंतर
0: व्हिडिओ बघतोय तुम्ही सगळ्यांची नावं घेऊ शकता. मला तुमचं एक हे पण होतं ना, म्हणजे लोकमत मध्ये शेफ लोकांवरती तुम्ही एक कॉलम रायटिंग करता.
1: हो. त्या शेफ लोकांबरोबर लोकमत मध्ये मी केलं, पण मला अजून एक ऍड करायला आवडेल की त्याच्यावरनच इन्स्पायर होऊन मी त्याच्या हातचाही सिरीजही सुरू केलेली आहे माझ्या चॅनलमध्ये की पुरुषांनी केलेला स्वयंपाक. तर पहिली रेसिपी पहिला व्हिडिओ फरसांची भाजी हा चैतन्य भिडेने केला. चैतन्य भिडे सध्या बाय प्रोफेशन हे शेअर मार्केटचे ऑनलाईन क्लासेस घेतात, पण त्यांची आवड ही स्वयंपाकाची आहे, सो म्हणून मग ते त्यांनी ती भाजी केली होती. शिवाय फणसाची कढी हा शंतनु अभ्यंकरांचा व्हिडिओ गाजला आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बाबांची रेसिपी या निमित्ताने मला दाखवता आली. त्यांचं 25 शिट्ट्यांचं लिंबाचं लोणचं हे फार फारच एक छान व्हिडिओ मला मिळाला. ते अनेक वर्ष करतायत हे लोणचं, पण या निमित्ताने माझ्या बाबांचं जयंत ओक माझ्या बाबांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गप्पा गोष्टी हा कार्यक्रम त्यांनी अनेक वर्ष केला. शिवाय आमची माती आमची माणसं मध्ये बनाबाप्पू होते आणि त्यांचा जो काही वारसा आहे, म्हणजे स्वयंपाकाची स्वयंपाक करण्याची त्यांची जी आवड आहे किंवा लोकांना बोलतं करण्याची जी आवड आहे, ती बहुतेक माझ्यात आली असं मला वाटतं. पण मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की या निमित्ताने, माझ्या चॅनलच्या निमित्ताने मी बाबांचं काहीतरी सेव्ह करू शकले. सो असं आहे. आणि खूप चांगलं सध्या चॅनल चालू आहे, खूप वेगवेगळे फूड बिझनेसेस येत आहेत. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आपलं जे 3 Cheers चॅनल आहे, 3 THREECHERS, आपलं जे 3 Cheers चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला जर तुमचे फूड बिझनेस प्रमोट करायचे असतील किंवा काही तुमच्या वेगळ्या रेसिपीज दाखवायच्या असतील तर मला नक्की संपर्क करा. तुमचा काही मगाचा प्रश्न की शेफ ही सिरीज जी मी लोकमत मध्ये असताना लिहिली, येस, मी लोकमत मध्ये ना 8 वर्ष काम केलं. तेव्हा मी डेस्क ला होते, डेस्क म्हणजे सब एडिटर म्हणून काम केलं, की जिथे न्यूज पेपरच्या बातम्या आल्या की त्याच्यावरती पुढे होणारं काम हे आमची टीम करायची.

0: त्यानंतर मी त्याच्यात बऱ्याच शेफ वरती लिहिलं. तो एक अनुभव खूप छान होता. एक प्रशांत साबणे म्हणून शेफ आहेत, हा अनुभव सांगायला आवडेल. एक प्रशांत साबणे म्हणून आहेत की जे मला दुबईला, मी मुक्ता सॉरी मिक्ता अवॉर्ड साठी गेले होते, दुबईला मी मिक्ता अवॉर्ड साठी गेले होते. तिथे आम्हाला जे जेवण तिथे जे हयात हॉटेल मध्ये जेवायला आम्ही होतो, तो हयात हॉटेल मध्ये आम्ही मराठी बोलत असताना एक जण आले की तुम्हाला कसं वाटलं इकडचं जेवण. म्हटलं अरे छान आहे, आणि तुम्ही मराठी बोलताय. हो मी मुंबईचे आहे आणि मी बरेच वर्ष इथे काम करतोय. सो मग मला तेव्हाच एकदम हे झालं की अरे या व्यक्तीवरती राहिला पाहिजे आपण. ते पत्रकारितेचा एक डोक्यात असतो की विषय दिसतो, तसं तसं होतं ते की आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही द्याल का मुलाखत, तर ते अगदी आनंदाने तयार झाले. त्यांनी मुंबईतल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये काम केलं आणि ऑनरली त्यांना त्या हयात हॉटेलमध्ये बोलवलं होतं. आणि पेस्ट्री कशा तयार करायच्या, त्याचं म्हणजे प्रेझेंटेशन कसं करायचं, इतक्या अनेक गोष्टी या निमित्ताने बघायला मिळाल्या. शिवाय इतर जे शेफ होते म्हणजे अगदी पारंपरिक पदार्थांपासून इटालियन मेक्सिकन हे सगळे पदार्थ या निमित्ताने बघता आले. अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये जाता आलं. खूप समृद्ध करणारा हा अनुभव होता. आणि यातल्या अनेक शेफशी माझा अजूनही चांगला संपर्क आहे इतका काळ गेल्यानंतरही. शेफ तुषार देशमुख असतील किंवा शेफ प्रसाद प्रसाद असतील, त्या सगळ्यांशी संपर्क आहेच. शेफ तुषार देशमुख ची बद्दल सांगायला आवडेल की मी लोकमत मध्ये असताना त्यांच्याविषयी त्यांचे जे काही संघर्ष होते त्यांच्याविषयी एक वेगळं मला लिहिता आलं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कशा वेगवेगळ्या बाजू असतात ते या निमित्ताने मांडताही आलं. हा मास्टर शेफ कॉलम तर खूप चांगला गाजलाच, पण या निमित्ताने मुंबईत किती वेगवेगळी खाद्य संस्कृती नांदते, किती वेगवेगळे पदार्थ लोक आवडीने खातात हे लक्षात आलं. आणि मग त्याच्यावरून ओट्यावरून हे सदर लिहिलं. मग फक्त पेयांविषयी नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स यांच्याविषयी प्यारे प्या लिहिलं. मग असे अनेक मग लिहित गेले आणि चांगला प्रतिसाद मिळत गेला. मग त्याच्यानंतर मी सकाळ डिजिटल जॉईन केलं, मुंबई सोडली आणि सकाळ डिजिटल जॉईन केलं. आणि सकाळ डिजिटल मध्ये मी बरेच महिने काम केलं, तोही अनुभव छान होता. त्या सगळ्याचं मग एक काहीतरी आपण आपलं सुरू करूया या याने मग मी हे माझं चॅनल सुरू केलं आणि आता ते छान चालू आहे.
1: छान प्रतिसाद पण मिळतोय तुम्हाला. मला
0: हो हो
1: म्हटलं आता तुम्ही सगळे बोलत होतात तेव्हा माझी बोलती बंद झाली होती. नाही तुम्ही बोलत होतात म्हणून नाही, पण एवढे छान छान पदार्थांची नावं घेत होतात तर मग तोंडाला पाणी सुटतं ना आपल्या, मग म्हणून बोलतो.
0: अजून एक सांगायला आवडेल की
1: तुमचं कंटेंट रायटिंगचं पण ऐकायचंय.
0: मी सध्या त्रिमितीय स्टुडिओज मध्ये, त्रिमितीय स्टुडिओज जी पुण्यात ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे तिथे काम करते. शुभदा जोशी ही ती ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालवतात आणि त्याच्या मार्फत आम्ही लोगो डिझायनिंग असेल, ब्रँडिंग, प्रमोशन्स, डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन अशा वेगवेगळ्या याच्यात काम करतो. आणि तिथे मी मराठी कंटेंट रायटर म्हणून जॉब पण करते. कसं आहे की पत्रकारितेत असताना लिखाणाचा आपला हात बसलेला असतो आणि मग न्यूजपेपर मध्ये असलं की हे मी पुन्हा देते. वृत्तपत्रात जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला शब्द मर्यादेचं बंधन नसतं आणि किती शब्द लिहायचे ते माहिती असतो. तुम्ही साधारण 1.5-2 पानं लिहिता किंवा 350-400 शब्द. पण जेव्हा तुम्ही या ऍडव्हर्टायझिंग मध्ये येता, जेव्हा सोशल मीडियासाठी लिहिता, जेव्हा तुम्ही टॅगलाईन लिहिता, त्यावेळेला खरा कौस असतो. कारण ती तुम्ही एक किंवा एका शब्दात एका वाक्यात अशा पद्धतीने लिहायची असते की त्या ब्रँडचं जे काही आहे ते थोडक्या अगदी कमी शब्दांमध्ये थेट पोचलं पाहिजे. तर हे मला खूप आव्हान होतं आणि ते मी शिकते आणि त्याचा मला स्वतःला आणि समोरच्यांनाही खूप फायदा करून देते याचा मला खूप आनंद होतो. आणि इतके छान ब्रँड्स बरोबर या निमित्ताने काम करता येतंय आणि छान आहे. म्हणजे स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने तपासून बघणे हे या निमित्ताने मी करू शकते.
1: वा वा, हे छान. नाही, विविध कला तुमच्याजवळ आहेत ना, म्हणजे एक तर
0: हो
1: तुम्ही
0: हो

0: चॅनलचं काम करतच आहात, पण कंटेंट रायटिंग
1: हो
0: करत आहात. पूर्वी सदर
1: हो
0: बनवली आहे. मी एकदा तुम्हाला रेडिओ स्टेशनला सुद्धा पाहिलंय, तिथे सुद्धा तुम्ही
1: हो हो
0: इव्हनिंग आमचं करून घेतलेलं आहे.
1: हो म्हणजे मलाही आता बरेच वर्ष झाली, म्हणजे मी लोकमतच्या आधी लोकसत्ताला होते, त्याच्या आधी मी रेडिओ मध्ये 6 महिने काम केलं,
0: आकाशवाणी.
1: तो असा वेगवेगळ्या हा आकाशवाणी मध्ये असतो. हा त्याच्या आधी मी आकाशवाणी मध्ये 6 महिने काम केलं. सो असं वेगवेगळं क्षेत्रात आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करताना आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव मिळत जातात आणि खूप समृद्ध होतो यातनं आपण, की
0: मुळातच तुमच्याकडे
1: म्हणजे इव्हन पदार्थ सुद्धा करताना किंवा ती बाई किंवा तो पुरुष किंवा ते प्रोडक्ट किती निर्गुतीने तयार केलं जातो, त्या पाठीमागची मेहनत किती असते,
0: हो
1: आणि हे सगळं बघताना असं वाटतं की अरे यांना आपण अजून काय दिला पाहिजे. मग ते कनेक्शन निर्माण करणं, कोणी जर छान ओले मसाले करत असतील, म्हणजे अपर्णा रिसबुड नावाची माझी मैत्रीण आहे जी ओले मसाले खूप छान करते, आता या व्हिडिओच्या निमित्ताने आमची छान ओळख झाली, तर ती ओले मसाले करते, तर तिचा ओला मसाला म्हणजे कॅटरिंग वाल्यांना खूप छान फायद्याचा होऊ शकतो. मग ते एक कनेक्शन बाबा करून देणं, किंवा कोणी मसाले असतील, कोणी डबा डब्याची गरज असेल, तर मी मध्यंतरी डब्याचा एक व्हिडिओ केला होता. इतका छान 180 रुपयात पोटभर आणि एकदम छान जेवण होतं त्यांचं,
0: हो हो
1: ते आपण रेकमेंड करतो. म्हणजे कनेक्शन करून देणे आणि लोक आपण आता माझ्याकडे रेसिपी पण मागतात, भक्ती ही ही रेसिपी पाठव ना, किंवा या या रेसिपीज तुम्ही करा, किंवा ही ही रिक्वायरमेंट आहे अशा पद्धतीने करा. सो ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मजा येते हे सगळं करताना, की खूप अनुभव मिळतो आहे. शिवाय प्रत्येक व्हिडिओ गणित अजून कसं आपल्याला चांगलं लोकांपर्यंत देता येईल हाही एक विचार असतो.
0: अरे शेवटी एक
1: तो
0: गमतीदार प्रश्न, शेवटी एक गमतीदार प्रश्न, कारण आता वेळ संपत आली. एवढ्या
1: हो
0: दिवस तुम्ही शिकलात, पण मग घरी साठवून दिल्यावर केलेत की नाही पदार्थ?
1: हो हो मी करते ना त्यातले पदार्थ, म्हणजे मला स्वतःला तिळाच्या वड्या येत नव्हत्या, पण रेवती श्रोत्रिय यांनी तिळाची वडीची जी रेसिपी दिली होती त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित तिळाच्या वड्या जमल्या. त्याच्यानंतर काही एकानी प्रतिभा नावाच्या एक काकू आहेत, प्रतिभा साठे, तर प्रतिभा साठे काकूंनी आवळा आणि कारल्याचं लोणचं केलं होतं, तर इतकं टेम्पटिंग लोणचं होतं, तेही लोणचं मी करून पाहिलं. दह्याची सोलकडी त्यांची होती, ती तर फारच गाजली, ती पण करून पाहिली. म्हणजे सगळंच जमतं असं नाही, पण त्यातलं थोडं थोडं करून बघणं हे चालूच आहे. आणि म्हणजे मी मुंबईला असताना धावपळीच्या ह्याच्यात नाही, लोकमतच्या धावपळीच्या ह्याच्यात स्वयंपाकासाठी किंवा इतका वेगवेगळे पदार्थ करून बघायला रविवार शिवाय वेळ मिळायचा नाही. आणि कोरोना काळात तर मी केलंच, पण आता मी पुण्यात आल्यावर छान सेटल झाल्यावर मला अगदी छान वेगवेगळे पदार्थ करून बघता येत आहेत, त्याच्यासाठी वेळ मिळतोय. आणि महत्वाचं म्हणजे माझा नवरा शशिभूषण, सासूबाई ज्योती गोखले या अत्यंत निगुटीने माझा नवरा पण उत्तम स्वयंपाक करतो, आणि त्याच्या हातचं लोणचं मी खाल्लं. आणि इतकं आणि मी कधी असं लोणचं थोडस आईनी केलं तितकंच, पण मी माझ्या नवऱ्याकडून शिकले लोणचं करायला, की त्याच्यात कसा किती मसाला किती पाहिजे, ते दुर्वत कसं ठेवायचं वगैरे वगैरे. सो आमच्याकडे असं छान, माझ्या सासूबाई कर्नाटकच्या असल्यामुळे ते एक पदार्थांचं थोडस असतं, की मी कोकणातली त्या कर्नाटकच्या, सो तो एक समन्वय साधून स्वयंपाकात प्रयोग करणे असं चालू आहे. आणि आता वेगवेगळे प्रयोग करायला मिळतात, कारण तेवढा वेळ मिळतोय, त्याच्यामुळे मजा चालू असते.
0: छान छान.
1: लोकांना हेच प्रश्न पडतात की हे सगळे पदार्थ मी घरी करून बघते का, पण अर्थात काही वेळेला करते काही वेळेला नाही, पण तरीही ते बरेचसे पदार्थ करण्याकडे कल असतो.
0: खूप छान. मला म्हणजे तुमचे आभार कसे मानावे कळत नाही, कारण एवढ्या रेसिपीज तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत, आमचं पण आयुष्य शुद्ध होणार आहे.
1: हो हो हो अगदी अगदीच. नारळाच्या रेसिपीज गेल्या वर्षी पण मी केल्या होत्या, तर त्यातल्या नारळाच्या रेसिपीज तुम्ही नक्की बघू शकता माझ्या चॅनलवर.
0: आपण इथे आलात आणि आपले विचार शेअर केलेत आणि सगळं आनंददायी असं आपले संवाद होते, तर खूप
1: हो हो
0: इच्छा आणि धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई.
0: आपल्याशी संवाद करतो त्या भक्ती गोखले थ्री चेअर्स चॅनलच्या संदर्भात.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 62 दशक 5 समास 3 शिष्याचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। स्वतः आतून पापात्मा समोरच्याविषयी दयामाया बाळगत नाही, हिंसक दुराचारी असतो, दुसऱ्याच्या दुःखामुळे त्याला दुःख होत नाही, दुसऱ्याचं दुःख जाणत नाही, गांजलेल्यांना आणखी त्रास देतात, त्यांना त्रास झाला की मनामध्ये आनंद होतो, स्वतःच्या दुःखाने झुरतो आणि दुसऱ्याच्या दुःखाला हसतो, त्याला यमपुरी मिळते आणि राजदूत मारतात। अशा प्रकारचा मदांध असेल त्याला भगवंत कसा जोडता येईल? पूर्वोत्पातकामुळे त्याला सुबुद्धी आवडत नाही। अशा व्यक्तीच्या देहाचा अंत जवळ आल्यावर त्याचे अवयव क्षीण होतात आणि जीवलग त्याचा त्याग करतात। अशा प्रकारचे नसतात ते सच्चिच्छ असतात, त्यांना स्वानंदाचे सोहळे भोगायला मिळतात। जेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतो, कुळाचा अभिमान मागे लागतो, ते प्राणी प्रपंचाच्यामुळे दुःखी कष्टी होतात। ज्याच्यामुळे दुःख झाले तेच मनामध्ये पक्के धरले, त्यामुळे पुन्हा दुःख प्राप्त झाले, संसारामुळे सुख झाले असे पाहिले नाही, ऐकले नाही, हे जाणून देखील ज्यांनी अहित केले ते दुःखी होतात। संसारात सुख मानतात ते मूढमती असून जाणून बुजून डोळे झाकणारे पडत मूर्ख आहेत। प्रपंच सुखाने कर, पण थोडा तरी परमार्थ कर। परमार्थ पूर्ण बुडवावा हे योग्य नव्हे। आपण गुरु शिष्यांची ओळख करून घेतली, आता उपदेशाचे लक्षण सांगतो। इति श्री गुरु शिष्य लक्षण नाम समास तृतीय समाप्त। दशक 5 समास 4 उपदेशाची लक्षणे। उपदेशाची लक्षणे बहुविध आहेत, त्यांचा विस्तार खूप आहे, त्यापैकी काही सांगतो ती ऐका। पुष्कळ मंत्रोपदेश करतात, कोणी नाम सांगतात, कोणी ओंकाराचा जप सांगतात, शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगतात, मत्स्य, कूर्म, वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगतात, भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगतात, शेष मंत्र, गरुड मंत्र, वायुमंत्र, वेताळ मंत्र, धोटिंग मंत्र, असे किती म्हणून मंत्र सांगावेत। बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना शक्तींचे नाना मंत्र, जितके देव तितके मंत्र, सोपे, अवघड, विचित्र, खेचर, दारुण बीजांचे मंत्र। पृथ्वीवर जाऊ पाहू जाता देवांची गणना कोण करेल? जितके देव तितके मंत्र म्हणून त्याचे वर्णन किती करायचं? असंख्य मंत्रमाळा, एकाहून एक आगळा, विचित्र मायेची कला कोण जाणणार? कित्येक मंत्राने भूते जातात, कित्येक मंत्राने व्यथा नष्ट होतात, कित्येक मंत्राने थंडीताप नाहीसा होतो, सापाचे विष उतरते, असे नाना परिचय मंत्र उपदेश केले जातात। त्यांचे जप, ध्यान, पूजा, यंत्र, विधान सांगितले जाते। एक शिव सांगतात, एक हरिहरी म्हणतात, एक विठ्ठल विठ्ठल असे उपदेश करतात, एक सांगतात कृष्ण कृष्ण, एक सांगतात विष्णू विष्णू, एक नारायण नारायण म्हणून उपदेश करतात, एक अच्युत अच्युत, एक अनंत अनंत, एक सांगतात दत्त दत्त म्हणत जा, एक सांगतात राम राम, एक सांगतात ओम ओम, एक म्हणतात मेघश्याम, अनेक वेळा स्मरण करावे, एक सांगतात गुरु गुरु, एक म्हणतात परमेश्वरू, एक म्हणतात विघ्नहरू चिंतित जावा, एक म्हणतात श्यामराज, एक म्हणतात गरुडध्वज, एक सांगतात अधोक्षत म्हणत जावे, एक म्हणतात देव देव, एक म्हणतात केशव केशव, एक म्हणतात भार्गव भार्गव म्हणत जावे, एक विश्वनाथ म्हणवतात, एक मल्हारी सांगतात, एक तुकाई तुकाई असा जप करण्यास सांगतात। अशी उपदेशाची लक्षणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत। पुढील लक्षणे पुढील भागात पाहूया। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तिथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्व पुण्याईमुळं आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढं त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्यामुळं तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं. तसं आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळं पुढं गढूळ बनत जातं. परंतु ज्याप्रमाणं पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सगळा गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणं कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कुणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं साधन नाही. आपलेपणाचं प्रेम किती असतं बघा. एक मुलगा आईच्या जवळ राहत होता. पुढं त्याचं लग्न झालं, त्यानं बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झालं. पुढं ती बायको जरा कृश झाली, जे खूपच बारीक झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जात असला पाहिजे. म्हणून तो मुलगा वेगळं राहू लागला. आपलं म्हटल्यानं केवढं प्रेम उत्पन्न होतं बघा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगानं त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनंच येऊ शकेल. नुसतं पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील, पण आचरणात आणून सांगणारे विरळच आहेत. किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच वाटतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जाता सगळं काही झालेला असतो. मुलं बाळं असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो, परंतु मरणसमयी तो काय म्हणतो? नातवाची मुंज पाहिली असती तर बरं झालं असतं. तर माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते याच्यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं. आणि याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. नामाचं प्रेम हेच ते गुह्य आहे. आपण मागितलेलं भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावं लागेल आणि इतकं करून आपलं अपुरंच राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम।
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही. या कार्यक्रमाच्या 45व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत ते भारतरत्न JRD टाटा यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र. मंडळी, JRD हे उद्योगपती होते, दानशूर होते, देशभक्त होते. नानाविध देश फिरून तिथल्या उद्योग जगताचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून ते जे काही बोलत त्यामागे त्यांचा अनुभव होता, तपश्चर्या होती. समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की हे तो प्रचितीचे बोलणे, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके, असे हे अनुभवाचे आणि ज्ञानाचे बोल होते. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून ते सुमारे 52 वर्ष या पदावर होते. पण प्रचंड मोठा खाजगी उद्योग समूह चालवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना देखील त्यांचे पाय जमिनीवर होते आणि वस्तुस्थितीचा, वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा विचार करून ते समोरच्या व्यक्तीला सल्ला देत असत. भारतामध्ये एअरमेल आणि विमानसेवेची सुरुवातही त्यांनीच केली होती. या सगळ्या गोष्टींमुळं त्यांना वेळोवेळी विविध ठिकाणी व्याख्यानांसाठी आमंत्रित केलं जायचं. JRD जवळ जरी लाक्षणिक अर्थानं पदवी नव्हती तरी तिची उणीव त्यांनी आपल्या व्यापक आणि विस्तृत वाचनानं आणि वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करून भरून काढली होती. विद्यापीठातले विद्यार्थी, प्राध्यापक, व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती त्यांची भाषणं उत्सुकतेनं ऐकायला जमायची. एवढा अनुभव पाठीशी असला तरी JRD आपल्या व्याख्यानांची तयारी केल्याशिवाय कधीही व्याख्यानाला उभे राहत नव्हते. समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे अभ्यासोनी प्रकटावे अशी त्यांची बोलण्याची पद्धत होती. व्याख्यानाला उभं राहण्यापूर्वी आपलं भाषण ते लिहून काढत असत. त्यांच्या भाषणात देशभक्ती, देशबांधवांविषयीची तळमळ जागोजागी डोकावते. त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह कीनोट या नावानं प्रसिद्ध आहे. JRD च्या जेवणाबद्दल ज्यांना कुतूहल आहे आणि अधिक जाणून घ्यायचं आहे अशा व्यक्तींनी तर हे पुस्तक अवश्य वाचावं. वक्तृत्वाचा अभ्यास करणाऱ्यांनी सुद्धा JRD ची भाषणं एक वार वाचून पाहावीत, त्यांचा अभ्यास करावा, इतकी ती मार्गदर्शक आहेत. आज त्यांनी केलेल्या अशाच एका भाषणाचा गोषवारा मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, JRD ना 1981 ज्यावेळी डॉक्टर ऑफ लॉज ही सन्माननीय पदवी प्रदान केली गेली त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक ठरावं असं आहे. आपल्या भाषणात ते म्हणतात, मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा 2 गोष्टींमुळे मी व्यथित झालो होतो. पहिलं म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातली बहुसंख्य जनता दारिद्र्यात जीवन कंठत होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशातल्या नवउद्योजकांना यासाठी काहीतरी करायची प्रेरणा मिळेल, देशाच्या विकासात त्यांचा सहभाग असेल आणि त्यात माझाही वाटा असेल असं माझं स्वप्न होतं. त्या काळात स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांशी माझा परिचय होता. त्यांचं कार्य पाहून देशासाठी आपणही स्वातंत्र्य युद्धात स्वतःला झोकून द्यावं असं मला वाटत होतं. पण नंतर तो माझा पिंड नाही हे मला जाणवलं. त्या काळापासून आजवर राजकारण इतक्या अधोगतीला गेलं आहे की मी राजकारणात गेलो नाही याची मला अजिबात खंत वाटत नाही. काही मोजके नेते सोडले तर स्वातंत्र्यानंतर नेमकं काय करायचं आहे याचा विचार फारसा कोणी केलेला दिसला नाही. गांधीजी ग्रामीण विकासाच्या योजनांचा पुरस्कार करत होते, पण जगामध्ये होणाऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या रेट्यापुढे या गोष्टी टिकणार नाहीत हे मला जाणवत होतं. पंडित नेहरूंना साम्यवादी रशियाचा आर्थिक विकासाचा मार्ग अनुसरायचा होता, पण मला मात्र एक मोठा उद्योग समूह चालवण्याचा अनुभव असल्यानं आणि देशोदेशींचे उद्योग आणि अर्थव्यवस्था जवळून पाहिल्यानं मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी विकासनीती अपेक्षित होती. इतर उद्योगपतींच्या सहाय्यानं मी बॉम्बे प्लॅन बनवण्यात पुढाकार घेतला, पण ही भांडवलशाही योजना आहे म्हणून त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारच्या पंचवार्षिक योजनांनी अपेक्षित विकासाचा वेग गाठला नाही. त्या योजना अधिकाधिक यशस्वी कशा होतील याबद्दल जेव्हा जेव्हा मी पंडित नेहरूंशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर मौन स्वीकारलं किंवा खिडकीबाहेर पाहणं पसंत केलं. त्या मानानं सरदार पटेल माझ्या बोलण्याशी सहमत होत असत. वाढती लोकसंख्या ही समस्या नसून सामर्थ्य आहे असा पंडित नेहरूंसह काही नेत्यांचा समज असल्यानं मी त्याबाबत वारंवार इशारे देऊनही लोकसंख्या वाढ रोखण्याचे उपाय अंमलात आणले गेले नाहीत. त्यामुळे आर्थिक विकास होऊनही त्याची फळं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही. सरकारनं लहान उद्योगांऐवजी मोठ्या अवजड उद्योगांवर अवास्तव भर दिला, त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. पुढील काही वर्षात सरकारी भांडवलशाही अपयशी ठरते आहे हे कळूनही वीज, कोळसा, वाहतूक हे पायाभूत उद्योग अनुभव नसलेल्या शासकीय यंत्रणेकडे सोपवले गेले, त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीचे गंभीर परिणाम होत गेले. खाजगी उद्योग करू पाहणाऱ्यांवर तर बरीच बंधनं लादण्यात आली. नियंत्रणे आणि परवाने यांच्या जंजाळातून मार्ग काढणं कठीण झाल्यानं त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब नाईलाजानं करावा लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे देश बेचिराख झाले होते, पण त्यांनी प्रत्यक्ष परिणाम करू शकणारी आर्थिक धोरणं मोठ्या धडाक्यानं राबवली आणि आर्थिक प्रगतीचा आणि विकासाचा मोठा पल्ला गाठला. माझ्यासारख्या हजारो लोकांच्या मनात आपल्या देशाची ही वाटचाल पाहून खिन्नता दाटून येते. या देशातील लोकांची संपन्न सुखी जीवनाची स्वप्न अपूर्ण आहेत. या आव्हानांना, समस्यांना पूर्वी इतक्या तडफेनं सामोरं जाणं मला जमणार नाही, पण असे स्वप्न पाहणारे कोट्यावधी तरुण भारतमातेनं जन्माला घातले आहेत ते नक्कीच हे स्वप्न साकार करतील. मंडळी, JRDची ही भाषणाची तयारी, देशासाठी वाटणारी कळकळ आपल्याला त्यांच्यातल्या एका जबाबदार नागरिकाचं दर्शन घडवते. आपल्या माणसांनीही अशीच तयारी करावी असं त्यांना वाटत असे. द रा पेंडसे हे टाटा अँड सन्समध्ये अर्थतज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून कार्यरत होते. एकदा त्यांना एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषणासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. हे जेव्हा JRDंना कळलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पेंडसेना आपल्या ऑफिसात बोलावून घेतलं आणि तुमच्या भाषणाची एक लिखित प्रत मला द्या असं सांगितलं. तेव्हा पेंडसे म्हणाले, मी भाषण लिहित नाही, ऐनवेळी बोलू शकतो. JRD म्हणाले, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांसमोर बोलणार तेव्हा तयारी करूनच बोला. तुमच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल मला शंका नाही, पण आपण कसं बोलतो हे निदान बघा तरी, म्हणजे तुम्हाला वाटतं तर त्यात सुधारणा करता येईल. असं म्हणून JRDंनी त्यांना आपल्याकडचा टेप रेकॉर्डर भेट दिला आणि त्यावर भाषणाची तयारी करायला सांगितलं. आणि मग त्याप्रमाणे पेंडसेंनी आपल्या भाषणाची तयारी केली, आपलं भाषण ऐकून पाहिलं आणि मग पुढे त्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचं भाषण झाल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि पेंडसेंच्या डोळ्यांसमोर JRDंचा हसरा चेहरा आला. त्यांनी मनोमन JRDंचे आभार मानले. तर मंडळी, असे होते JRD. त्यांचं हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये हे पाहूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोत्यांना. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला एक कलाकार आणि एक संगीतकार यांच्या दोघातील अकृत्रिम प्रेमाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. यांच्यातलं नातं इतकं छान होतं की या नात्यामुळे त्या संगीतकाराला पुन्हा एकदा आयुष्यात नव्या उभारी घेऊन पुन्हा एकदा आपली इनिंग सुरू करण्याची संधी मिळाली होती. मित्रांनो, हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात नवकेतन या देवानंद यांच्या चित्रपट संस्थेचे आणि संगीतकार सचिनदेव बर्मन यांचे अतिशय गहिरे असे नाते होते. नवकेतनचे सर्व संगीत प्रधान चित्रपटांना सचिनदांच्या संगीताने जान आणली होती, त्यामुळे देवानंद हा कायम सचिनदेव बर्मन यांचा ऋणी होता. 60 दशकाच्या मध्यावर ज्यावेळी देवानंद यांनी आपल्या नवकेतन चित्रसंस्थेच्या वतीने आर के नारायण यांच्या गाईड या साहित्य अकादमी विजेत्या कलाकृतीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले, त्यावेळी त्याच्यासमोर पहिले नाव ठळकपणे उभे राहिले, सचिनदेव बर्मन. खरं तर मित्रांनो, 1961 हम दोनो या चित्रपटाला जयदेव यांनी संगीत दिलं होतं. हे संगीत देखील नवकेतन यांच्या संगीत परंपरेला साजेसं असं परिपूर्ण असं होतं. त्यामुळे यापुढे जयदेव यांना नवकेतन यांच्या आगामी चित्रपटाला संगीत देता येईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. तसे संकेत देखील मिळाले होते. एक चित्रपट सचिनदेव बर्मन आणि एक चित्रपट जयदेव असे ठरले गेल्याची वदंता त्या काळात होती. यातील खरे खोटे किती माहीत नाही, पण त्या काळात असं बोललं जात होतं. त्यामुळे हम दोनो या चित्रपटानंतरचा तेरे घर के सामने हा चित्रपट सचिनदेव बर्मन यांच्याकडे गेला. त्यानंतर गाईड या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या गाईडला संगीत जयदेव यांचं असेल असं सर्वांना वाटत होतं, पण देवानंद यांनी मात्र सचिनदेव बर्मन हेच नाव फायनल केलं होतं. सचिनदेव बर्मन यांच्या संगीतावर त्यांनी काम करायला देखील सुरुवात केली होती. सचिनदेव बर्मन यांनी गाईड या चित्रपटातील एका गाण्याची धून देखील तयार केली होती. परंतु त्याचवेळी एक अशी घटना घडली की सचिनदेव बर्मन यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. या काळात देवानंद अमेरिकेत होते. जेव्हा त्यांना सचिनदाच्या हार्ट अटॅकची बातमी कळाली, तेव्हा देवानंद ताबडतोब अमेरिकेतून भारतात परतले आणि सचिनदा यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. सचिनदेव बर्मन अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटले. सचिनदा यांना देखील देवानंदला पाहून खूप बरे वाटले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. देवानंद त्यांना दादा तुम्ही लवकर बरे व्हाल असा विश्वास दिला. त्यावर सचिनदेव बर्मन यांनी देवानंदचे हात हातात घेऊन म्हटले, मला माहीत नाही, पण एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतं, तुझ्या गाईडला मात्र मी काही संगीत देऊ शकत नाही. तू दुसरा कुठला तरी संगीतकार या चित्रपटासाठी पहा, तुझे काम तू चालू ठेव, माझ्याकडून हे काम आता पूर्ण होईल असे मला वाटत नाही. त्यावर देवानंद सचिनदेव बर्मन यांना म्हणाले, दादा तुम्ही असे का म्हणता, तुम्हाला काहीही होणार नाही, मी संगीतकार बदलणार नाही. सचिनदेव बर्मन त्यावेळेला पूर्णतः खचले होते. पहिलं तीर त्यांना स्पष्ट दिसत होता. ते खिन्नपणे देवानंद यांना म्हणाले, आणि खरोखरच या आजारातून मी बरा झालोच नाही तर. यावर देवानंदचे शब्द फार महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तर सचिनदा मी तुम्हाला शब्द देतो, गाईड चित्रपटात फक्त एकच गाणे असेल ज्याची धून तुम्ही आत्ता बनवली आहे. दादा हा चित्रपट तुमचा होता, तुमचा आहे आणि तुमचाच राहील. तुम्ही स्वस्त रहा, लवकर बरे व्हा आणि लवकरात लवकर आपण गाईडच्या संगीतावर काम पुन्हा सुरू करू. देवानंद यांच्या तोंडातून कदाचित त्या दिवशी देवच बोलत होता. या शब्दांनी जादू केली. सचिनदा लवकरच या आजारातून बरे झाले आणि पुन्हा नव्या उत्साहात कामाला लागले आणि गाईडची उरलेली सगळी गाणी त्यांनी रेकॉर्ड केली. मित्रांनो, आज 50-60 वर्षाचा कालखंड उलटून जरी गेला असला तरी गाईड चित्रपटातील गाण्यांची गोडी अद्याप देखील तशीच आहे. पिया तोसे नैना लागे रे, कॅसे क्या हो गया बेवफा, मोसे छल किए जाय, हाय रे हाय सैया बेईमान, गाता रहे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना है,
तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाए हाय रात न जाए, वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, आणि अल्लाह मेघ दे पाणी दे. ही गाणी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि सचिन देव बर्मन यांच्या स्वरात त्यांनी गाऊन घेतली, जी आज देखील हिंदी सिनेमाची कल्ट क्लासिक गाणी म्हणून ओळखली जातात. गाईड हा चित्रपट सुपरहिट ठरला. सचिन देव बर्मन यांचं संगीत प्रचंड गाजलं. गाईडच्या वेळी हार्ट अटॅकने खचलेल्या सचिन देव बर्मन यांना देवानंदच्या त्या आश्वासक स्वराने पुन्हा उभे केले. मित्रांनो, पुढची 10 वर्ष सचिन देव बर्मन हिंदी सिनेमामध्ये गाजत राहिले. ज्वेल थीफ, आराधना, तलाश, तेरे मेरे सपने, अभिमान अशी यशाची 51 शिखरे ते चढत गेले. हे केवळ देवानंदनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्याचे आश्वासक स्वर. मित्रांनो, असं होतं त्या काळातील नातं. देवानंद आणि सचिन देव बर्मन यांच्यातील नातं आणि त्याच्यावरचा किस्सा आज मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाच्या स्वागतापासून ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देईपर्यंत त्याच्या सेवेत आपण सर्व आबालवृद्ध दंग झालो होतो आणि शेवटच्या दिवशी त्याला निरोप देतेवेळी गणपती बाप्पा मोर या, पुढल्या वर्षी लवकर या, असंही आपण आग्रहाने सांगितलं आहे. मित्र हो, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं हेच गाणं आपण पाहणार आहोत, ज्याचे शब्द आहेत गणपती बाप्पा मोर या, पुढल्या वर्षी लवकर या. शांता शेळके यांनी लहान मुलांच्या नजरेतून गणपती बाप्पा कसे दिसतात त्याचं वर्णन करताना पुढे म्हटलं आहे, इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान, इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान, एवढं मोठं डोकं कशी पेलते तरी मान, एवढं मोठं डोकं कशी पेलते तरी मान, गोरा गोरा पान रंग मऊ नित छान अंग, मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया, गणपती बाप्पा मोर या, पुढल्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पांचं रूप पाहिल्यावर लहान मुलांना कुतूहल, उत्सुकता आणि औत्सुक्य स्वस्थ बसू देत नाही आणि आईबाबांना जर आपण काही प्रश्न विचारले तर ते आपल्याला नक्कीच ओरडतील याची खात्री असल्यामुळे ही मुलं गणपती बाप्पांनाच विचारत आहेत की बाप्पा, तुमचे डोळे इतके बारीक, कान सुपा एवढे मोठे आणि डोकं तर त्याहूनही मोठं आहे, पण मग बाप्पा, एवढं मोठं डोकं तुमच्या मानेला पेलवतं कसं, याचंच आम्हाला कोडं पडलं आहे आणि ते काही केल्या सुटत नाही आहे. तुमचा रंग मात्र आम्हाला खूपच आवडला हं. तुमचं अंग तर किती मऊ नितळ आहे आणि आमचे बाबा आम्हाला नेहमीच सांगत असतात की तुमच्या मोठ्या पोटात आमच्याबद्दल भरपूर माया आहे, प्रेम आहे, म्हणून तर आम्ही पुढल्या वर्षी लवकर या असं तुम्हाला सांगतो आणि दरवर्षी भाद्रपद महिन्यात तुम्ही आम्हाला भेटायला येता. मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडीवळे सोंड, मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडीवळे सोंड, सोंडेखाली लपून बसे देवा तुमचे तोंड, सोंडेखाली लपून बसे देवा तुमचे तोंड, दोनावरी दोन आहात एकच कसा तुमचा दात, अजब वाटे रूप असे बघावया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर

बापाला सांग मला चांगली बुद्धी दे, गणितात पास कर. पण तुमच्या या रूपाकडे पाहिलं की मी काहीतरी अजब गोष्ट पाहतो आहे असंच मला वाटत राहतं. उंदरावरी बसून कशी डुलत येते स्वारी, उंदरावरी बसून कशी डुलत येते स्वारी, गोड गोड मोदकांची आवड तुम्हा भारी, गोड गोड मोदकांची आवड तुम्हा भारी. शोभिवंत मखर त्याट पूजेचाही थाट माट, आरतीला टाळ झांजा वाजवाया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. बाबा तुम्हाला पाटावर बसवून घरी घेऊन येतात तेव्हा आई तुम्हाला कुंकू वाहते, लामणदिवा घेऊन ओवाळते. पण आईने गोष्टीत सांगितल्याप्रमाणे उंदीर मामांच्या पाठीवर बसून डुलत डुलत येणारी तुमची स्वारी माझ्या डोळ्यासमोर येते. बाप्पा तुम्हाला मोदक आवडतात म्हणून आईने मोदक केले ना, त्यामुळे माझी पण चंगळ झाली शेवटी आईने डोळे वाटारले म्हणून. नाहीतर तुमच्या नैवेद्याच्या ताटातले मोदकसुद्धा मीच खाणार होतो. पण काही म्हणा बाप्पा, ताई आणि दादाने मिळून तुमच्यासाठी तयार केलेल्या मखरात तुम्ही 10 दिवस अगदी आरामात बसून होतात. बाबांनी रोज सोवळं नेसून तुमची पूजा केली. बाप्पा तुमची पूजा झाल्यावर गंध, फूल, कुंकुमतिलक, जास्वंदीची फुलं, केवडा आणि इतर फुलांनी सजलेली तुमची मूर्ती शोभिवंत मखरात आणखीनच शोभून दिसत होती. 10 दिवस मी व माझ्या मित्रांनी झांजा वाजवून, ताईने टाळ वाजवून, तर दादाने तबल्याच्या ठेक्यावर सर्व आरत्या आम्ही अगदी जोशात म्हटल्या. पाहुणे तुम्ही घरी येता मौज होई मोठी, पाहुणे तुम्ही घरी येता मौज होई मोठी, खिरापत खाऊ मिळे आम्हा मिळे सुटी, खिरापत खाऊ मिळे मिळे आम्हा सुटी. पुन्हा पुन्हा तुम्ही यावे विद्यादान आम्हा द्यावे, मनोभावे वंदू तुम्हा गणराया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. गजानना तुम्ही जेव्हा पाहुणे म्हणून आमच्या घरी येता तेव्हा आम्हा मुलांना खूप मजा वाटते, गंमत वाटते. कारण तुमची आरती झाल्यावर प्रसाद म्हणून कधी खोबऱ्याची खिरापत, पेढे, आंबामोदक, सफरचंद, साखर फुटाणे, केळी असा नित्य नवा प्रसाद खायला मिळतो तेव्हा खूप मजा येते. शिवाय शाळेला सुट्टी, त्यामुळे अर्थातच अभ्यासाला देखील सुट्टी. तुम्हाला बुद्धीची देवता म्हणतात ते आम्हाला ठाऊक आहे देवा, त्यामुळे तुम्ही वरचेवर घरी येत जा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या, म्हणजे विद्या ग्रहण करून आम्ही चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवू आणि रोज मनोभावे तुम्हाला वंदन करू. अथर्वशीर्ष आणि नारद मुनींनी लिहिलेलं संकटनाशन स्तोत्र रोज तुम्हाला म्हणून दाखवू. सर्वच गणेश भक्तांना आवडणारं हे गाणं संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं असून लता दिदींच्या गोड आवाजात ते ऐकताना पाय आपोआप ताल धरून नाचू लागतात. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

अखिलने पुकारा या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एका मराठी संगीतकाराची संगीत प्रवासाची कहाणी आणि त्याची काही सुरेल गीत. मित्रांनो, बाळ पळसुले यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. काही व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या सुंदर गीतासारखे असते. सुरुवातीला संघर्षाची करुण लय असते, मधल्या प्रवासात मेहनतीचे ताल असतात आणि शेवटी यशाची गोड चाल असते. ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची जीवन कहाणी अगदी अशीच होती. नामांकित गुरुकडे तालीम नव्हती, विद्यालयात शिक्षण नव्हते, पण कानांनी ऐकलेले सूर, मनात साठवलेली स्वप्ने आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य अविस्मरणीय चाली दिल्या. त्यामुळे हा त्यांचा प्रवास प्रत्येक जिद्दी माणसासाठी प्रेरणादायी ठरतो, आयुष्याचा नवा धडा ठरतो.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांनी लिहिलेलं सासुरवाशिण या चित्रपटातलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली काही सुरेल गाणी. मित्रांनो, लहानपणी गावातील जत्रा बाळ पळसुले यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असे. या जत्रेत घुमणारी गाणी, वाजणारी वाद्ये आणि रंगपंचावर होणारी सादरीकरणे मंत्रमुग्ध करून टाकत असत. त्या सुरांनी त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पाडली की एक दिवस आपणही अशाच रंगमंचावर उभे राहून गाणार, वाद्ये वाजवणार आणि लोकांची दाद मिळवणार हे स्वप्न त्यांनी मनाशी घट्ट बांधले. बाजाची पेटी हातात धरली, अंदाजाने चुका करत करत वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक सूर स्वतः शोधला, स्वतः चाल अनुभवली. गाण्यांना चाली लावण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. हे सगळे अगदी सहज घडले आणि एका उत्तम संगीतकाराला त्या संगीतानेच घडवले. नंतर जत्रेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आयुष्य बदलले. एखाद दुसऱ्या गीताला नवीन चाल देत, कधी लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धर्तीवर मराठी गीते सादर करत त्यांचा हा प्रवास चालला. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये पाटलीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजामध्ये लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. जगदीश खेबुडकर देखील त्याच जत्रेमध्ये बासरी वाजवत असत. दोन प्रतिभावंत कलाकारांचा सुरेल सहवास पुढे मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचा ठरला. संगीत देताना कोणते वाद्य कुठे वापरावे, वातावरण कसे तयार करावे, गाण्यात भाव कसा आणावा याचा अनुभव तिथे त्यांनी घेतला. संगीताची आवड प्रचंड होती, परंतु पोटाचीही चिंता होतीच. शिपायाचे काम करत असताना काही काळ त्यांनी वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. शिपायाचे काम करत असतानाच स्वप्न मात्र जिवंत होते. अखेर त्यांना सुधारलेल्या बायका या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि एक नवा संगीतकार हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर बाळ पळसुले यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटातील वातावरण, पात्रांची भावना, कथानकाचा प्रवाह लक्षात घेऊन त्यांनी संगीताची अशी गुंफण केली की प्रेक्षक त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागले.

दिलने पुकारा या कार्यक्रमात थापाडे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं प्रभाकर नाईक यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. थापाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर बाळ पळसुले हे नाव मराठी घराघरात पोचले. अनेक हिंदी गुजराती भोजपुरी चित्रपटांसाठी देखील त्यांनी संगीत दिले. अनेक चित्रपटातली गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या सुरांवर विश्वास ठेवणाऱ्या गायकांची यादी ही मानाची आहे. सर्व मोठे गायक गायिका मोठमोठे संगीतकार यांच्या बरोबर बाळ पळसुले यांनी काम केलं.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सासूर वाशिण या चित्रपटातलंच गीत आपण ऐकलं. लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. बाळ पळसुले यांच्या संगीताचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, सूर सिंगार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले.

0: मित्रांनो, आजही बाळपण सुले यांची गाणी कानावर पडली की ग्रामीण महाराष्ट्राची माती, लोकसंगीताचा सुगंध आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख मनात जागी होते. चौथीपर्यंत शिक्षण, घरची गरिबी, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ जिद्द, मेहनत, सुरांवरील प्रेम यांच्या बळावर त्यांनी जे स्थान मिळवले ते प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. बाळपण सुले यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मोठी नसते तर जिद्द मोठी असते. ज्या माणसाच्या मनात सूर जिवंत असतात त्याचे नाव काळाच्या ओघात कधीच विसरले जात नाही. तर मित्रांनो, अशीच सुरेल गाणी ऐकत राहूया, जीवन प्रवास जाणून घेत राहूया आणि परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.
1: आपण

0: नमस्कार मंडळी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत थ्री चेअर्सच्या भक्ती गोखले मॅडम. खर तर तुम्ही यांचं नाव ऐकलंच असेल. पत्रकारितेच्या क्षेत्रात कितीतरी दिवस आहेत त्या, म्हणजे अनेक वर्ष आहेत. आता बघा, लोकसत्ता लोकमत या आघाडीच्या मराठी वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून काम करत होत्याच, पण त्यांनी काही कॉलम रायटिंग सुद्धा केलं आणि ते तुम्हाला माहिती झालेलं आहे. सकाळ डिजिटलमध्येही लेखन करत होत्या. सध्या त्रिमित्रीय स्टुडिओमध्ये कंटेंट रायटर म्हणून त्या काम करतायत आणि थ्री चेअर्स या चॅनलवरून निन्या रेसिपीज आपल्यापर्यंत पुरवत असतात. आपण त्या पाहतो, आपल्या मुलांचे डबे बनवतो, सणासुदीला पदार्थ बनवतो, हे सगळं होतच असतं. तर या थ्री चेअर्स चॅनलबद्दल आपण भक्ती गोखले यांची मुलाखत घेणार आहोत. त्या स्टुडिओत आलेल्या आहेत. नमस्कार भक्ती मॅडम, स्वागत आहे.
1: नमस्कार मेघनाताई, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझी मुलाखत तुम्ही घेताय. मला म्हणजे इतके दिवस मी कोणाची तरी थ्री चेअर्स चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेते, त्यांच्या हातचे पदार्थ खाते. आता त्याच खुसखुशीत गप्पा मी तुमच्याबरोबर काही मारणार आहे त्या चॅनल विषयी आणि एकूणच त्याच्यावर मला स्वतःला फार आनंद होतोय की असं खुसखुशीत गप्पांचा आपला हा व्हिडिओ सॉरी व्हिडिओ येत आहे डोक्यात. कारण चॅनल व्हिडिओ युट्यूब हेच असताना आपल्या आमच्या डोक्यात आपण अशा रेडिओ माध्यमासाठी खुसखुशीत गप्पा मारणार
0: आहोत. आता रेडिओ माध्यमातल्या सुद्धा लोक खूप ऐकतील. आमचा हा जो चॅनल आहे चिक मधून प्रसारित होतं, परंतु नॉट ओनली इंडिया पण देशांमध्ये सुद्धा येते ऐकणारे.
1: अरे वा
0: त्यामुळे युट्यूब चॅनल पण परदेशामध्ये बघितलं जाऊ शकतं. हे सुद्धा थ्री चेअर्स चॅनलचं पहिले तुम्हाला इतकं छान नाव कसं सुचलं?
1: खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आता थ्री चेअर्स चॅनलचं नाव कसं सुचलं, तर चॅनलचं नाव काय द्यायचं याच्याविषयी खूप खलबत माझी मैत्रिणीची चालू होती. काय बाबा नाव देऊया, काहीतरी वेगळं हवं. थ्री चेअर्स द्यायचं हे असं सुचलं की माझी जी कन्सेप्ट आहे चॅनलची, फूड बिझनेस प्रमोशन आणि लोकांच्या वेगळ्या रेसिपीज द्यायच्या लोकांना. सो त्या बिझनेसला त्या रेसिपीला चेअर करण्याकरता, म्हणजे मी एक संवादक म्हणून त्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते, पण त्या पोहोचवताना माझ्याबरोबर ज्या व्यक्ती आहेत आणि त्यांचा पदार्थ आहे किंवा त्यांचं प्रोडक्ट आहे त्या सगळ्याला चेअर करण्याकरता म्हणून थ्री चेअर्स. ते उत्स्फूर्त वाटतं आणि थ्री चेअर्स असं आपण जेव्हा म्हटल्यानंतर तो एक आनंद निर्माण होतो की येस काहीतरी चेअरफुल होतं इकडे. तर ते चेअरफुलनेस आणि तो एक आनंद लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून थ्री चेअर्स हे नाव दिलं.
0: खूप छान वाटलं. आणि ते थ्री चेअर्स आम्ही गेले वर्षभर बघत आहोत की खूप छान छान पदार्थ सांगता. काही लोक नोन असतात, काही अगदी काकू आत्या मावशी शोधून काढल्यात अशा की त्याही उत्तम पदार्थ करतात. घराघरात असतात बायका, मग कसं शोधून काढता हो यांना?
1: मी पत्रकारितेत आधी होते, तर त्या पत्रकारितेत लोकांबरोबर रॅपो निर्माण करणे हा एक खूप फायदा झाला. सो त्याचाच फायदा आता मला ह्या चॅनलमध्ये लोक शोधताना होतो. मेन मी माझ्या चॅनलविषयी सांगेन अगदी व्यवस्थित. माझं जे चॅनल आहे थ्री चेअर्स, त्याचा मेन मोटो आहे फूड बिझनेस प्रमोशन. पण माझी आई वारल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपल्या लोकांचे पदार्थ आपल्याला माहितीच नसतात, किंवा आपल्या लोकांचे पदार्थ म्हणजे आपली आई आजी कशा पद्धतीने पदार्थ करायची ती चव डोक्यात असते, पण ते कसं केलं गेलं हे साधारण माहिती नसतं. मग अशा वेळी काय करायचं, लिखाण तर बरेच जण लिहितात लिहून ठेवतात, पण त्या लिखाणापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमचा पदार्थ सेव्ह होत गेला आणि ती लिंक तुमच्याकडे कायम राहते युट्यूबची, तर मग त्याच्यातनं सोन्याहून पिवळं काय म्हणता येईल असं ते झालं. सो माझ्या आईचे इतके सुंदर सुंदर पदार्थ होते, पण मला ती गेल्यानंतर लक्षात आलं की अरे हे इतके पदार्थ आपण आज करतोय, आपण काही लिहून ठेवलेत, पण ते लोकांपर्यंत कसे पोहोचणार की माझी आई इतकं छान करायची किंवा इतर लोकांचंही असे पोहोचायला पाहिजेत. युट्यूबवर रेसिपीज व्हिडिओ खूप आहेत, पण मला रेसिपींमध्ये वैविध्यता हवी होती लोकांनी केलेले व्हिडिओज. सो म्हणून मग मी अशा अनेक लोकांना गाठत गेले ज्यांच्यामुळे हे चॅनल अजून चांगलं चालायला लागलं. सुरुवात म्हणजे अर्थात सुरुवातीला फूड बिझनेस प्रमोशन मधनं मी खूप फूड बिझनेस चं प्रमोशन केलं, त्याचा त्याला खूप फायदाही झाला. जसं की आत्ता मी रिसेंट एक व्हिडिओ केला, पुण्यात एक समृद्धी नावाचं दुकान आहे, या दोन मैत्रिणी रन करतात आणि त्या मैत्रिणी तिथे वेगवेगळे प्रोडक्ट ठेवतात. सो तुम्हाला त्यातनं मोटो काय केला की दोन मैत्रिणी पुण्यासारख्या कोथरूडसारख्या भागात एक चांगलं दुकान चालवत आहेत जिथे चांगले निघुतीने केलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि पदार्थ म्हणजे फूड प्रोडक्ट्स असतील, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, चटणी, लोणचं, वेगवेगळी पिठं, अगरची पिठं, हे सगळं तर आहेच. पण त्या दोन मैत्रिणींनी कोरोना काळापासून हे सगळं सुरू केलं होतं आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि मग त्यांच्याकडे तुम्ही उद्या जर कोणाला वाटलं की बाबा हे खरंच छान दुकान आहे, आपण या कोथरूड सारख्या भागात आपलंही प्रोडक्ट त्यांच्या दुकानात असलं पाहिजे, सो ती एक संधी या निमित्ताने निर्माण झाली. म्हणजे माझं वाचकांना इथे जे बघणार आहेत, सॉरी वाचक परतानं इथे जे ऐकणार आहेत, त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा आणि तुम्हाला जर तिथे प्रोडक्ट ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. असंच मी केक केक वरती केला, त्याच्यानंतर मसाले वेगवेगळे यांच्या असे खूप व्हिडिओज केले. मग त्याच्यानंतर मला ही आई गेल्यानंतर ही संकल्पना सुचली की खाऊन तर पहा. मग त्या खाऊन तर पहा मध्ये अगदी खूप लोक जोडली गेली आणि इतके निघुतीने पदार्थ व्यवस्थित प्रमाण देऊन केले गेले. मी माझ्या आईच्या बटाट्याच्या भाजीच्या व्हिडिओ पासून त्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर रेवती श्रोत्रिय म्हणून आहेत ज्या माझ्या नणंद आहेत, पण त्यांच्यावर इन्फ्लुएन्स हा माझ्या आजी सासूबाईंचा आणि आत्यांचा आहे की ज्या अगदी साध्या पाण्यात साधं फळणाला फोडणी दिलं तरी ते इतकं सुंदर होतील हे पदार्थ की समोरचा खाणारा तृप्त होईल, अशा पद्धतीने माझ्या या आजी सासूबाई आणि आत्या स्वयंपाक करायच्या. ते कुठेतरी रेवती श्रोत्रिय यांच्याकडे आलंय आणि त्यांनी घरच्या घरी कशी जिलबी तयार करता येईल किंवा श्रीखंड किंवा इतर असे अनेक पदार्थ केले, मग आम्ही त्याचे सिरीज सुरू केल्या, थोडे थोडे त्यांचे व्हिडिओ, मग स्मिता सहस्त्रबुद्धे म्हणून त्यांच्याबरोबर व्हिडिओ केला, आशा बिळे यांच्याबरोबर व्हिडिओ केला, त्याच्यानंतर केळ्याचा किस हा एक व्हिडिओ केला ज्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
0: खूप छान वाटलं मला एवढे प्रयत्न करत आहात आणि ही कन्सेप्ट मला खूप आवडली की खरंच आपल्या घरातली जी वृद्ध बाई असते ना म्हणजे आधीच्या पिढीची, ती गेल्यानंतर गायब होतो. आता माझ्या सासूबाई अत्यंत उत्तम लोणचं करायच्या, पण त्यानंतर आम्ही बाहेरची कितीही लोणची आणली तरी ती आम्हाला आवडत नाहीच आहेत, त्यांच्या चव जी नाही. म्हणून तुम्ही मुलींना असं समाविष्ट करून घेऊन त्या चॅनलवर आणलं आणि ऑथेंटिक टेस्ट आहे भारतीय किंवा महाराष्ट्र ती आणण्याचा प्रयत्न ना. तर
1: म्हणजे त्या माध्यमातून अनघा बापट काय किंवा इतर असे अनेक लोक जोडले गेले की ज्यांच्या रेसिपीज मिळत गेल्या आणि लोकांना व्हेरिएशन्स मिळाली, वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या त्यांना मिळाल्या, म्हणजे खूप लोकांची नावं घेता येतील या माध्यमातून. त्याच्यानंतर
0: व्हिडिओ बघतोय तुम्ही सगळ्यांची नावं घेऊ शकता. मला फक्त तुमचं एक हे पण होतं ना म्हणजे लोकमत मध्ये शेफ लोकांवरती तुम्ही एक कॉलम रायटिंग करता.
1: हो. त्या शेफ लोकांबरोबर लोकमत मध्ये मी केलंच, पण मला अजून एक ऍड करायला आवडेल की त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन मी त्याच्या हातचाही सिरीजही सुरू केलेली आहे माझ्या चॅनलमध्ये की पुरुषांनी केलेला स्वयंपाक. तर पहिली रेसिप पहिला व्हिडिओ फरसांची भाजी हा चैतन्य भिडेने केला. चैतन्य भिडे सध्या बाय प्रोफेशन हे शेअर मार्केटचे ऑनलाईन क्लासेस घेतात, पण त्यांची आवड ही स्वयंपाकाची आहे, सो म्हणून मग ते त्यांनी ती भाजी केली होती. शिवाय फणसाची कढी हा शंतनू अभ्यंकरांचा व्हिडिओ गाजला आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बाबांची रेसिपी या निमित्ताने मला दाखवता आली. त्यांचं 25 शिट्ट्यांचं लिंबाचं लोणचं हे फारच एक छान व्हिडिओ मला मिळाला. ते अनेक वर्ष करताय ते लोणचं, पण या निमित्ताने माझ्या बाबांचं जयंत ओक माझ्या बाबांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गप्पा गोष्टी हा कार्यक्रम त्यांनी अनेक वर्ष केला. शिवाय आमची माती आमची माणसं मध्ये बनाबापू होते आणि त्यांचा जो काही वारसा आहे, म्हणजे स्वयंपाकाची स्वयंपाक करण्याची त्यांची जी आवड आहे किंवा लोकांना बोलतं करण्याची जी आवड आहे, ती बहुतेक माझ्यात आली असं मला वाटतं. पण मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की या निमित्ताने, माझ्या चॅनलच्या निमित्ताने मी बाबांचं काहीतरी सेव्ह करू शकले. सो असं आहे. आणि खूप चांगलं सध्या चॅनल चालू आहे, खूप वेगवेगळे फूड बिझनेसेस येत आहेत. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आपलं जे थ्री चेअर्स चॅनल आहे, THR EE CHEERS आपलं जे थ्री चेअर्स चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला जर तुमचे फूड बिझनेस प्रमोट करायचे असतील किंवा काही तुमच्या वेगळ्या रेसिपीज दाखवायच्या असतील तर मला नक्की संपर्क करा. तुझा तुमचा काही मगाचा प्रश्न की शेफ ही सिरीज जी मी लोकमत मध्ये असताना लिहिली, येस, मी लोकमत मध्ये ना 8 वर्ष काम केलं. तेव्हा मी डेस्क ला होते, डेस्क म्हणजे सब एडिटर म्हणून काम केलं, की जिथे न्यूज पेपरच्या बातम्या आल्या की त्याच्यावरती पुढे होणारं काम हे आमची टीम करायची. त्याच्यात मला, मी हे डेस्कचं काम करता करता मला संधी मिळाली खाद्यपदार्थाविषयक लिहिण्याची, ज्याच्यात हे मास्टर शेफ नावाचं सदर मी जवळपास 32 शेफवर त्याच्यावरती लिहिलं. विष्णू मनोहर साहजिकच लिहायला पाहिजे, विष्णू मनोहर त्यांच्यामुळे माझे शेफ तुषार देशमुख, शेफ प्रसाद अशा अनेक लोकांबरोबर ओळख झाली. मग त्याच्यानंतर मी त्याच्यात बऱ्याच शेफवरती लिहिलं. तो एक अनुभव खूप छान होता. एक प्रशांत साबणे म्हणून शेफ आहेत, हा अनुभव सांगायला आवडेल. एक प्रशांत साबणे म्हणून आहेत की जे मला दुबईला, मी मुक्ता सॉरी मिक्ता अवॉर्ड साठी गेले होते, दुबईला मी मिक्ता अवॉर्ड साठी गेले होते. तिथे आम्हाला जे जेवण तिथे जे हयात हॉटेलमध्ये जेवायला आम्ही होतो, तर हयात हॉटेलमध्ये आम्ही मराठी बोलत असताना एक जण आले की तुम्हाला कसं वाटलं इकडचं जेवण. म्हटलं अरे छान आहे, आणि तुम्ही मराठी बोलताय. हो मी मुंबईचे आहे आणि मी बरेच वर्ष इथे काम करतोय. सो मग मला तेव्हाच एकदम हे झालं की अरे या व्यक्तीवरती राहिला पाहिजे आपण. ते पत्रकारितेचा एक डोक्यात असतो की विषय दिसतो, तसं होतं ते की आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही द्याल का मुलाखत, तर ते अगदी आनंदाने तयार झाले. त्यांनी मुंबईतल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये काम केलं आणि ऑनरली त्यांना त्या हयात हॉटेलमध्ये बोलवलं होतं. आणि पेस्ट्री कशा तयार करायच्या, त्याचं म्हणजे प्रेझेंटेशन कसं करायचं, इतक्या अनेक गोष्टी या निमित्ताने बघायला मिळाल्या. शिवाय इतर जे शेफ होते, म्हणजे अगदी पारंपरिक पदार्थांपासून इटालियन, मेक्सिकन, हे सगळे पदार्थ या निमित्ताने बघता आले. अनेक 5-स्टार हॉटेल्समध्ये जाता आलं. खूप समृद्ध करणारा हा अनुभव होता. आणि यातल्या अनेक शेफची माझा अजूनही चांगला संपर्क आहे इतका काळ गेल्यानंतरही. शेफ तुषार देशमुख असतील किंवा शेफ प्रसाद प्रसाद असतील, त्या सगळ्यांशी संपर्क आहे. शेफ तुषार देशमुख ची बद्दल सांगायला आवडेल की मी लोकमत मध्ये असताना त्यांच्याविषयी, त्यांचे जे काही संघर्ष होते त्यांच्याविषयी एक वेगळं मला लिहिता आलं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कशा वेगवेगळ्या बाजू असतात ते या निमित्ताने मांडताही आलं. हा मास्टर शेफ कॉलम तर खूप चांगला गाजलाच, पण या निमित्ताने

0: सगळ्याचं मग एक काहीतरी आपण आपलं सुरू करूया या याने. मग मी हे माझं चॅनल सुरू केलं आणि आता ते छान चालू आहे.
1: नाही, छान प्रतिसाद पण मिळतोय तुम्हाला. मला
0: हो हो
1: म्हटलं
0: नक्कीच.
1: आता तुम्ही सगळे बोलत होतात तेव्हा माझी बोलती बंद झाली होती. नाही
0: हो
1: नाही नाही तुम्ही बोलत होतात म्हणून नाही, पण एवढे छान छान पदार्थांची नावं घेत होतात तर मग तोंडाला पाणी
0: हो
1: सुटतं ना आपल्या, मग म्हणून बोलते.
0: हो हो हो अजून एक सांगायला आवडेल की
1: तुमचं कंटेंट रायटिंगचं पण ऐकायचंय.
0: हो. मी सध्या त्रिमितीय स्टुडिओज मध्ये, त्रिमितीय स्टुडिओज जी पुण्यात ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे तिथे काम करते. शुभदा जोशी ही ती ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालवतात आणि त्याच्यामार्फत आम्ही लोगो डिझायनिंग असेल, ब्रँडिंग, प्रमोशन्स, डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन अशा वेगवेगळ्या याच्यात काम करतो. आणि तिथे मी मराठी कंटेंट रायटर म्हणून जॉब पण करते. कसं आहे की पत्रकारितेत असताना लिखाणाचा आपला हात बसलेला असतो आणि मग न्यूजपेपर मध्ये असलं की हे मी पुन्हा देते, वृत्तपत्रात जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला शब्द मर्यादेचं बंधन नसतं आणि किती शब्द लिहायचे ते माहिती असतं. कारण तुम्ही साधारण 1.5 पानं लिहिता किंवा 350-400 शब्द. पण जेव्हा तुम्ही या ऍडव्हर्टायझिंग मध्ये येता, जेव्हा सोशल मीडियासाठी लिहिता, जेव्हा तुम्ही टॅगलाईन लिहिता, त्यावेळेला खरा कौस असतो. कारण ती तुम्ही एक किंवा एका शब्दात, एका वाक्यात अशा पद्धतीने लिहायची असते की त्या ब्रँडचं जे काही आहे ते थोडक्या अगदी कमी शब्दांमध्ये थेट पोचलं पाहिजे. तर हे मला खूप आव्हान होतं आणि ते मी शिकते आणि त्याचा मला स्वतःला आणि समोरच्यांनाही खूप फायदा करून देते याचा मला खूप आनंद होतो. आणि इतके छान ब्रँड्स बरोबर या निमित्ताने काम करता येतंय आणि छान आहे. म्हणजे स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने तपासून बघणे हे या निमित्ताने मी करू शकते.
1: क्या बात आहे, वा वा, हे छान. नाही विविध कला तुमच्याजवळ आहेत ना, म्हणजे एक तर
0: हो
1: तुम्ही
0: हो
1: चॅनलचं काम करतच आहात, पण कंटेंट
0: हो
1: रायटिंग करत आहात, पूर्वी सदर
0: हो
1: बनवली आहे. मी एकदा तुम्हाला रेडिओ स्टेशनला सुद्धा पाहिलंय, तिथे सुद्धा तुम्ही
0: हो हो
1: आमचं करून घेतलेलं आहे.
0: हो म्हणजे मलाही एक आता बरेच वर्ष झाली. म्हणजे मी लोकमतच्या आधी लोकसत्ताला होते, त्याच्या आधी मी रेडिओ मध्ये 6 महिने काम केलं.
1: आकाशवाणी
0: तो असा वेगवेगळा, हा आकाशवाणी मध्ये असतो. हा त्याच्या आधी मी आकाशवाणी मध्ये 6 महिने काम केलं. सो असं वेगवेगळं क्षेत्रात आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करताना आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव मिळत जातात आणि खूप समृद्ध होतो यातनं आपण. की
1: मुळातच
0: म्हणजे इव्हन पदार्थ सुद्धा करताना किंवा ती बाई किंवा तो पुरुष किंवा ते प्रोडक्ट किती निर्गुतीने तयार केलं जातो, त्या पाठीमागची मेहनत किती असते आणि हे सगळं बघताना असं वाटतं की अरे यांना आपण अजून काय दिला पाहिजे. मग ते कनेक्शन निर्माण करणं, कोणी जर छान ओले मसाले करत असतील, म्हणजे अपर्णा रिसबुड नावाची माझी मैत्रीण आहे जी ओले मसाले खूप छान करते. आता या व्हिडिओच्या निमित्तानेच आमची छान ओळख झाली. तर ती ओले मसाले करते, तर तिचा ओला मसाला म्हणजे कॅटरिंग वाल्यांना खूप छान फायद्याचा होऊ शकतो. मग ते एक कनेक्शन बाबा करून देणं, किंवा कोणी मसाले असतील, कोणी डब्याची गरज असेल तर मी मध्यंतरी डब्याचा एक व्हिडिओ केला होता. इतका छान 180 रुपयात पोटभर आणि एकदम छान जेवण होतं त्यांचं. ते आपण रेकमेंड करतो. म्हणजे कनेक्शन्स करून देणे आणि लोक आपण आता माझ्याकडे रेसिपी पण मागतात, भक्ती ही रेसिपी पाठव ना किंवा या रेसिपीज तुम्ही करा किंवा ही रिक्वायरमेंट आहे अशा पद्धतीने करा. सो ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मजा येते हे सगळं करताना की खूप अनुभव मिळतो आहे. शिवाय प्रत्येक व्हिडिओ आणि अजून कसं आपल्याला चांगलं लोकांपर्यंत देता येईल हाही एक विचार असतो.
1: अरे शेवटी एक गमतीदार प्रश्न, शेवटी एक गमतीदार प्रश्न, कारण आता वेळ संपत आली. एवढ्या दिवस तुम्ही शिकलात पण मग घरी केलं की नाही पदार्थ?
0: हो मी करते ना त्यातले पदार्थ. म्हणजे मला स्वतःला तिळाच्या वड्या येत नव्हत्या, पण रेवती श्रोत्रिय यांनी तिळाची वडीची जी रेसिपी दिली होती त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित तिळाच्या वड्या जमल्या. त्याच्यानंतर काही एकानी प्रतिभा नावाच्या एक काकू आहेत, प्रतिभा साठे, तर प्रतिभा साठे काकू मी

0: हवं आणि कारल्याचं लोणचं केलं होतं. ते इतकं टेम्पटिंग लोणचं होतं, तेही लोणचं मी करून पाहिलं. बळ्याची सोलकढी त्यांची होती, ती तर फारच गाजली. ती पण करून पाहिली, म्हणजे सगळंच जमतं असं नाही, पण त्यातलं थोडं थोडं करून बघणं हे चालूच आहे. आणि म्हणजे मी मुंबईला असताना धावपळीच्या ह्याच्यात, नाही लोकमतच्या धावपळीच्या ह्याच्यात स्वयंपाकासाठी किंवा इतका वेगवेगळे पदार्थ करून बघायला रविवार शिवाय वेळ मिळायचा नाही.
1: हो ना,
0: आणि कोरोना काळात तर मी केलंच, पण आता मी पुण्यात आल्यावर छान सेटल झाल्यावर मला अगदी छान वेगवेगळे पदार्थ करून बघता येत आहेत, त्याच्यासाठी वेळ मिळतोय. आणि महत्वाचं म्हणजे माझा नवरा शशिभूषण, सासूबाई ज्योती गोखले या अत्यंत निभूतीने माझा नवरा पण उत्तम स्वयंपाक करतो, आणि त्याच्या हातचं लोणचं मी खाल्लं. आणि इतकं, आणि मी कधी असं लोणचं थोडस आईने केलं तितकंच, पण मी माझ्या नवऱ्याकडून शिकले लोणचं करायला, की त्याच्यात कसा किती मसाला किती पाहिजे, ते बुडवत कसं ठेवायचं वगैरे वगैरे. सो आमच्याकडे असं छान, माझ्या सासूबाई कर्नाटकच्या असल्यामुळे ते एक पदार्थांचं थोडंसं असतं की मी कोकणातली त्या कर्नाटकच्या, सो तो एक समन्वय साधून स्वयंपाकात प्रयोग करणे असं चालू आहे. आणि आता वेगवेगळे प्रयोग करायला मिळतात, कारण तेवढा वेळ मिळतोय, त्याच्यामुळे मजा चालू असते.
1: छान छान.
0: लोकांना हेच प्रश्न पडतात की हे सगळे पदार्थ मी घरी करून बघते का, पण अर्थात काही वेळेला करते काही वेळेला नाही, पण तरीही ते बरेचसे पदार्थ करण्याकडे कल असतो.
1: खूप छान. मला सांगता म्हणजे तुमचे आभार कसे म्हणायला कळत नाही, कारण एवढ्या रेसिपीज तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत, आमचं पण
0: हो
1: आयुष्य
0: हो
1: शुद्ध होणार आहे.
0: हो हो हो अगदी अगदी. नारळाच्या रेसिपीज गेल्या वर्षी पण मी केल्या होत्या, तर त्यातल्या नारळाच्या रेसिपीज तुम्ही नक्की बघू शकता माझ्या चॅनलवर. येस येस
1: आपण इथे आलात आणि आपले विचार शेअर केलेत आणि सगळं आनंददायी असं आपले संवाद होते, तर खूप
0: हो हो
1: इच्छा आणि धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई.
1: आपल्याशी संवाद करतो त्या भक्ती गोखले, थ्री चेअर्स चॅनलच्या संदर्भात.